0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत. या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद लुटा.

0: पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा.
2: अजी सुनते हो?
3: हाँ सुनी तो रहा हूँ.
2: क्या सुन रहे हो?
3: रेडिओ पुणेरी आवाज.
2: ओ रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुश

0: नमस्कार मित्रांनो, आज प्रकाश वसंत सर आपल्याला नरेंद्रनाथ यांची जीवन गाथा सांगणार आहे, ज्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखतो। तर त्यांचे जीवन चरित्र आणि त्यांच्या जीवनाचे बालपणीचे बरेच प्रसंग जे आपण कधीच ऐकले नसेल असे बालपणाचे निरनिराळे व रोचक प्रसंग प्रकाश सर आपणास सांगणार आहेत। तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावेत आणि जे प्रसंग आपणास आवडतील ते तुम्ही आम्हाला SMS द्वारे या नंबरवर पाठवा। नंबर आहे 7219193 05। आणि पुढच्या भागात तुमचे SMS नावासहित वाचले जातील। रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। धन्यवाद।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। आनंदी रहा, आनंद लुटा। मागील भागात मी प्रकाश वसंत फासे, मला भावलेले स्वामी विवेकानंद एक जीवन प्रवास, या प्रवास यात्रेमध्ये मी तुम्हाला मागे संथाळ मजुरांचा उल्लेख केला होता, पण त्याबद्दल अजून तपशीलवार मला तुम्हाला सांगावं असं वाटतं। आता स्वामीजींचा

करण्याची पद्धत त्यांच्या लक्षात राहिली. काही ना काही छोटं मोठं कारण काढून स्वामीजी त्याला जवळ बोलवीत आणि काहीतरी विषय काढून त्याच्याशी बोलत. ते इतके रममाण होऊन जात की त्याला काही बाहेर मोठी माणसं भेटायला आली आहे तर सरळ वेळ नाही म्हणून सांगत. एकदा तर केस्तो स्वामीजींची तब्येत सुधारावी म्हणून कुठल्या तरी झाडाच्या मुळ्या घेऊन आला होता. स्वामीजी तो करत असलेले काम पाहत उभे असले की केस्तो खोटं खोटं राबवून म्हणायचा, स्वामी बापा तू असा कामामध्ये येत नको जाऊस, तुझ्याशी बोलण्यात काही काम उरकत नाही. आणि मग तो बुढा बाबा येऊन गरम होतो. आज स्वामीजी केवळ हसून थांबले नाहीत, केस्तोला म्हणाले, अरे केस्तो आमच्याकडचे जेवाल का रे? अरे बापा काय बोलतोस हे, आम्ही कसे जेवणार रे तुमच्याकडे? आमची लग्न कार्य झाली आहेत ना, तुमच्या आजचं मीठ खाल्लं तर आमची जात बुडेल ना. हात त्याच्या एवढंच ना, अरे किती सोपं, आम्ही नाही तुमची जात बुडवणार. आपण जेवणात मीठ घालायचंच नाही मग काय हरकत आहे, मग तर जेवाल ना. अरे कशाला रे बापा इतकं करतोस? बरं बाप तुझ्या मानासारखं होऊ दे. ठीक तर मग उद्याच करायचं सारं. बाप्पा उद्याच? बरं जशी तुझी मर्जी. मग केस्तोने आठवतील तेवढ्यांची नावं घेऊन बरीचशी आरडाओरडा करून सगळ्या मजुरांना स्वामीजींनी आपल्याला जेवायला बोलवलं याची माहिती दिली. दुसऱ्या दिवशी मठाच्या भिंतीची सावली आणि फणसाच्या झाडाखाली सर्वांची पानं मांडली. जागा पाणी शिंपडल्यामुळे साफ केल्यामुळे मऊ शीतल झाली होती. एक प्रकारचा गारवाही होता. हळुवार वाऱ्याच्या झुळका येत होत्या. स्वामीजींनी त्या दरिद्री नारायणांच्या प्रतिनिधीसाठी मठात आळणी गोड अन्न ब्रह्माचा नैवेद्य तयार केला. मोजकेच पण साजूक पदार्थ प्रत्येकाच्या पानावर वाढले. पुऱ्या आळणी शाकभाज्या गोड दही भात मठ्ठा संदेश असा मस्त बेत होता. सर्व मजूर मंडळी विस्फारित नेत्राने पानाकडे पाहू लागली, कारण त्यांनी असं कधी अन्न पाहिले नव्हतं. खाण्याचा तर प्रश्नच सोडा. जय श्री गुरु महाराज की जय, अशा जय जयकाराबरोबर भोजन सुरू झालं. थोड्याशा वेळानंतर संकोच बाजूला झाला. सर्वजण मोकळेपणाने जेवू लागले. स्वतः स्वामीजी आपल्या हाताने आग्रह करत प्रत्येकाच्या पानात आग्रहाने वाढत होते. केस्तोला अगदी तर राहावे ना, आनंदाचे आणि कृतज्ञतेचे कड त्याच्या मनात वारंवार येत होते. त्यांना जिरवून तो गदगदलेल्या आवाजात म्हणाला, अरे स्वामी बापा, अरे कुठून आणल्यास रे या साऱ्या चीजा आमच्यासाठी? केवढी खटपट केली, केवढे कष्ट केले. अरे आम्ही आजवर हे पदार्थ बघितले पण नाही तर खाणार रे कसे? स्वामीजीचा हात खडला. नजर केस्तोवरच थांबली. हृदयात एक प्रकारची प्रचंड कालवाकालव झाली. पंगत उठली, आपापली पानं घेऊन मंडळी निघून गेली. स्वामीजी पुढची आवरावर करायला उठले तो मठातले विद्यार्थी आणि संन्यासी जमा झाले. स्वामीजींचा भाव अजूनही एका समाधीसारखाच होता. बघितलंस? ते बघा किती हळुवारपणे म्हणतात. बघितलं? किती निष्कपट आणि सरळ सुस्वभावी आहेत हे लोक. त्यांचं दुःख थोडं तरी कमी करू शकाल. नुसती भगवी वस्त्र वापरून काय होणार आहे? कोणत्याही चांगल्या चोखट गोष्टीची चव त्यांना जन्मात मिळाली नाही. म्हणत होते ना, ऐकलत ना, असं वाटतं हा सारा मठ विकून टाकावा, ह्या मठाची जमीन विकून टाकावी आणि या दीन दुःखी दलितांना हा पैसा वाटून टाकावा. आपल्याला कशाला हवाय मठ? संन्यासी ना आपण. अरे रे रे, या देशातले लोक नीट खाऊ शकत नाही, मग आम्ही कोणत्या तोंडाने अन्न गिळावं? पुन्हाच तेच, जीव भावे शिवसेवा हा मंत्र त्यांनी अंमलात आणला आणि मठातले साधक मंत्रमुग्धासारखे होऊन खाली बघून आवरावर करू लागले. स्वामीजींनी हाताच्या मुठीवर गाल टेकवून विमनस्कपणे खुर्चीवर बसून राहिले. अरे चला आता आजवरची जीवापाड मेहनत करा, आज तरी कष्ट करा. संन्यासी देवबापाचा निवत खाल्लात ना, आता उरका काम बराबर. दूरवरून केस्तोचा गलबला ऐकू येत होता. स्वामीजी उठून उभे राहिले आणि आपल्या खोलीकडे जाण्यासाठी त्या दरिद्री नारायणाच्या विचाराने नतमस्तक होऊन चालू लागले. त्यांची पावलं जवळ होती.

त्याच्यानंतर श्रीरामकृष्ण जयंती उत्सव मठात होणार होता, त्यावेळी त्याचं स्वरूप विशाल व्हावं, भजन पूजन नगर प्रदक्षिणा अन्य गोष्टींपेक्षा हजारो गोरगरिबांना पीडितांना दलितांना दुःखितांना अन्नदान वस्त्रदान पात्रदान हे मोठ्या प्रमाणात व्हावं ही स्वामीजींची इच्छा होती। त्याप्रमाणे घडत होतं। हजारोच्या संख्येने लोक मठाच्या प्रांगणात जमले होते। भजन भोजनाची रणधुमाळी उडाली होती। परंतु इच्छा असूनही स्वामीजींना बिछाण्यावरून साधं उठता येत नव्हतं। खिडकीच्या गजाला धरून ते दीनवाणी नजरेने खिडकीच्या बाहेर पाहत होते। त्यावेळी त्यांच्या मनात निरनिराळे विचार येत होते। त्यांना दुरून मठाच्या गच्चीवरून दिसणाऱ्या दक्षिणेश्वरकडे ते पाहत होते। कधी समोरच्या हिरवळीवर फेऱ्या मारून काहीतरी पुटपुटत होते, कधी गुरुबंधूंना घेऊन जावेल तेवढे दूरवरून फिरून येत होते। असंच एकदा फिरून आल्यावर त्यांनी स्वामी प्रेमानंदांना एक बेलाचं झाड दाखवलं, ही ती जागा पाहून ठेवा, बिल्ववृक्षापासून डावीकडे 15 पावलावर या देहाचा म्हणजे माझ्या देहाचा नंतर तिथे संस्कार करा। त्यांच्या तोंडून भविष्यवाणी जणू काही बोलत होती। बाबूरामांनी ते ऐकलं आणि काळजावर अचानक कोणीतरी वार करावा असं त्याला झालं। काही बोलणं काही विचारणं काही सुचेना, तो दिगमूड होऊन गेला। त्यांना तिथंच तसं खेळवलेलं ठेवून स्वामीजी सावकाश जिन्याच्या पायऱ्या चढून आपल्या खोलीत आले। जणू काही घडलंच नाही, जे दिसलं ते अदृश्य झालं असं त्यांची मनस्थिती झाली होती। खिडकीजवळ ते उभे राहिले आणि जिथून अगदी जवळ तो बिल्ववृक्ष दिसत होता त्या पलीकडे खूप खूप दूरवर गंगेच्या पलीकडे दिसत होते दक्षिणेश्वर, राणी रासमणीचे दक्षिणेश्वर, आई भवतारणीचं दक्षिणेश्वर, की ठाकुरांचं दक्षिणेश्वर, की 5 मैलांचे सतत ठेचकाळ्या लावणारे रस्ते तुडवत गंगेच्या प्रवाहात अवखळपणे ओढाळून घेणारे दक्षिणेश्वर, योगमार्गाची अनुभूती पहिल्यांदाच देणारे, पहिला चरण स्पर्श घडवणारे दक्षिणेश्वर। स्वामीजींच्या मनात गोंधळ चालू होता आणि आता उभं राहावेना म्हणून छोटा मेज खिडकीजवळ ओढला, त्यावर मऊ आसनावर आपली बैठक बसवली। संध्याकाळच्या गडद होत जाणाऱ्या काळोखातही त्यांना दक्षिणेश्वरची दिव्य दिशा मात्र प्रकाशमय दिसत होती। देहातील स्वामीजींना साक्षीभूत देहधारी विवेकानंदाशी संवाद सुरू झाला। स्वामीजींचा आपल्या देहातील देहधारी विवेकानंदाशी संवाद सुरू झाला। विवेकानंद स्वामी, होय केवळ विवेकानंद स्वामीजी, ठाऊक नाही कधीतरी असेन स्वामी, पण खरे स्वामी ते दक्षिणेश्वरचे कर्तुम कर्तुम सामर्थ्याचे दरिद्री अकिंचन ब्राह्मण, मी तर त्यांचा साधा दास अनुचर सेवक। तुम्ही स्वतःला जाणू शकता? होय मी आता समजतो आहात। कोण आहात आपण? वत्सा मी कोण आहे मला बाबा अमरनाथने दाखवले, तेव्हापासून कळू लागलंय। आता तो परमानंद स्वरूपाचा ब्रह्मभाव माझं अंतर्विश्व त्याने व्यापून टाकलंय, चहूबाजूनी सर्व बाजूनी उसळत आहे, स्वस्वरूपावाचून अन्यत्र कुठेच काही नाहीचा अनुभव येत आहे। त्या सुखद साम्राज्यातला मी एक मुक्त स्वैर स्वच्छंदी असा राजहंस आहे। मीच तोच मी चिदानंद रूप शिवम होम शिवम शिव केवळ शिवम असं ठाकूर म्हणत असत। तुझं ज्ञान घे विज्ञान घे फक्त मला भक्ती दे, मी असंच म्हणतो। ज्ञान विद्वत्ता व्यासंग वक्तृत्व पांडित्य सारं सारं घे, मला फक्त प्रेमाचा पदर पांघरून घाल। तुझं द्वैत अद्वैत जे काय असेल ते सारं सारं तुला, फक्त तूच होऊन जाऊ दे मला, मी तुझ्यात मिसळू दे मला, फक्त निर्विकल्प वैभवाचं तुझ्या हृदयाचं राज्य दे। खूप धडपड केली करायला लावली, 16 वर्षापूर्वी विंचवाच्या नांगीसारखा ठणका उभा करीत मारे गरजत गरजत तुझ्यापाशी आलो, तेव्हापासून या अहिकात जीवनातला मी माझ्यासाठी उरलोच नाही, जमलं ते सारं केलं। कधी जिंकलो कधी हरलो, जिंकल्याचा आनंद नाही हरल्याचा खेद नाही। मी जन्मलो अपार कष्ट केले अपरिमित यातना सहन केल्या, कधी चुका केल्या पण त्यातही आता समाधान आहे। लौकिकापलीकडचं जग मला खुणावतंय, त्याचा
तो विवेकानंद आता संपला, महाभारताचं युद्ध संपल्यावर पार्थ आणि पार्थ सारथीचा म्हणजे श्रीकृष्णाचा तो दिव्य रथ पाहता पाहता जळून गेला. कार्य संपलं तसा विवेकानंदही तसाच गेला. यात बद्दल खंत नाही, उलट उपदेश करणारा गुरु आचार्य नेता असा अशा सगळ्या उपाधी पदव्या आज गळून पडलेल्या आहेत. एखाद्या बालकाचा भाव निरागसपणे परत भरून राहिला आहे. जीवनाच्या अत्यंत गोड वळणावर आलो आहे. आई आता तुला तू मला तुझा आश्वासक हात दे. या आईवेळ या मुलाला हृदयाशी धर. वात्सल्याचा पदर माझ्या अंगावर पसर. थोडक्यात ही सगळी निर्वानिर्वी चालू होती आणि स्वामीजी शेवटच्या प्रवासाला निघाले होते. रेडिओ पुणेरी आवाजवर प्रेम करणाऱ्या प्रेमिकांनो, अजून एक प्रसंग सांगतो. एकादशीच्या दिवशी स्वामीजींनी उपवास केला. त्यांची आवडती शिष्या भगिनी निवेदिता आणि इतर शिष्यमंडळी स्वामीजींना भेटण्यास आलेली आहे. स्वामीजींनी त्या सगळ्यांना जेवायला बसवलं, स्वतः आग्रह करून वाढलं आणि जेवण झाल्यावर शिष्य हात धुवायला गेले तेव्हा स्वामीजींनी स्वतः त्यांच्या हातांवर पाणी घातलं आणि आपल्या खांद्यावरच्या पंचांनी त्यांचे हात पुसून कोरडे केले. निवेदितांनी स्वामीजींना अडवण्याचा प्रयत्न केला. काय करताय महाराज? अहो, ही सेवा तर आम्ही करायची. का? येशूने तर आपल्या शिष्याचे पाय धुतले होते ना. पण स्वामीजी, भगिनी निवेदिताच्या तोंडातून स्वरच बाहेर आले नाही, कारण गळा दाटून आला होता. डोळ्यात पाणी जमा झाले होते. मनातला आक्रोश बोलला, अहो तो त्यांचा शेवटचा दिवस होता ना, येशू ख्रिस्ताचा. म्हणजे तिच्या मनात संघर्ष सुरू झाला की आपले गुरु, आपलं दैवत, आपलं श्रद्धेय काय बोलत आहे. त्या दिवशी गुरु शिष्याचं खूप हितगुज झालं. निरोप घेताना निवेदिता स्वामीजीच्या पायाशी वाकली. तिने त्यांनी तिचं मस्तक कुरवाळीत तिला निरोप दिला, आशीर्वाद दिला. स्वामीजीचा अखेरचा निरोप घेऊन निवेदिता आपल्या खोलीत आली. अखेरचा निरोप हो, अखेरचा, कारण अलीकडे प्रत्येक भेटीच्या वेळी हा अखेरचा निरोप असा अप्रत्यक्ष संकेत स्वामीजी तिला देत होते. पण आज परतताना मात्र जिव्हारी लागल्यासारखी एक भावना होती. तशी तब्येत उत्तम असली नसली तरी वाईटही नव्हती. चालण्या बोलण्यात तरतरीतपणा होता, हुशारी होती, जोम होता. पण कित्येक दिवसापासून ते संकेत मिळत होते ते निर्वानिर्वीचे. अशा रीतीने भगिनी निवेदिताही खिन्न झाली होती. अशाच प्रकारे ती एकदा त्यांना भेटायला आली आणि त्यांच्या मुखाकडे पाहण्याची तिला हिंमत होईना. मटकन बसल्यासारखी ती पायाखाली वाकली. मनाविरुद्ध डोळ्यात पाणी आलं आणि मनाच्या निषेधाला न जुमानता ते त्यांच्या पायावरही पडत होतं. जणू आपल्या अश्रूंनी ती आपल्या श्रद्धेयाचं चरण धूत होती. तिने पटकन डोळे पुसले, वस्त्राच्या चिमटीत नाकही कोरडं केलं. उठ मार्गारेट, उठ बेटा, माझे अनंत आशीर्वाद आहे तुला. जा, शहाणी माणसं क्षुल्लक गोष्टीसाठी विवल होत नसतात. कुठे गेलो तरी माझे आशीर्वाद सतत तुझ्या पुढे राहतील आणि तुझ्या मागे पुढे असतील, ते सोबत करतील. मंत्रमुग्धासारखी तोंड फिरवून ती इतक्या दूरवर घरी येऊन पोचली हे दार उघडेपर्यंत तिला कळलंच नाही. तिचा उरलंसूरस अवसान गळालं आणि ती मटकन जमिनीवर बसली. पायाला मृगाजिनाचा स्पर्श झाला. अगदी अलीकडेच गुरुदेवांनीच तिला ते ध्यान आसनासाठी दिलं होतं, पण तिला ध्यानस्थ बसणंही जमेना. संध्याकाळ झाली तरी दिवा लागणंही सुचेना. अशी अनुभूती तिने आजपर्यंत कधीच अनुभवली नव्हती. अंधार दाटत होता, गारवा वाढत होता, आजूबाजूचा कोलाहल कमी होत होता, दूरवर कुठे ऐकू येत होते. निवेदिता मात्र आसन घातल्यासारखी नुसती बसून होती. डोळ्यातनं पाणी ओघळत होते. ते पुसण्याचंही तिला भान नव्हतं. स्वामीजींनी खरंच तिला निरोप दिला होता, तिचा निरोप घेतला होता. आणि स्वामीजी तर इहलोकाचाच निरोप घ्यायला निघाले होते. अशी ही जी वाटचाल आहे, हे सगळे संकेत स्वामीजींच्या निर्गमनाची, स्वामीजीच्या महायात्रेच्या अंतिम क्षणाची आपल्याला चाहूल देत आहे. आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. रेडिओ पुणेरी आवाजवर प्रेम करणाऱ्या श्रोत्यांनो आणि प्रेमिकांनो, आनंदी रहा, आनंद लुटा.

0: लिबास चाहे जो हो, अंदर से हम सब हिंदुस्तानी हैं। एकता की डोर में सबको बांधता पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: नमस्कार, श्रोते हो तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुनेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा। या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्या सोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत आनंदी रहा, आनंद लुटा। नुकताच दसरा संपलेला आहे, दिवाळीची चाहूल लागलेली आहे आणि ऋतू सुद्धा खूस बदलत आहे। हवेमध्ये गुलाबी गारवा निर्माण होत आहे आणि त्या अनुषंगाने आपण आपल्या आजच्या शो साठी गुलाबी गारवा असा शब्द दिलेला होता। तर त्या शब्दाच्या अनुषंगाने आपल्याला आलेल्या सुंदर सुंदर रचनांचा आपण आस्वाद घेणार आहोत तुमच्या आवडीच्या FM वर, म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्या सोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत। श्रोते हो, आपल्याला माहित आहे की 6 वर्ष पूर्ण करून 7व्या वर्षामध्ये पदार्पण केलेला आपला हा शो प्रत्येक वेळी आपल्या सहभागामुळे फुलतो आणि बहरतो आणि त्याचं सारं श्रेय आपल्याला आहे, कारण प्रत्येक जण शब्दाद्वारे व्यक्त होत असतो। शब्द म्हणजे डोळ्यातील भाव, शब्द म्हणजे डोळ्यातील भाव, शब्द म्हणजे काळजाने घेतलेला ठाव, शब्द म्हणजे डोळ्यातील भाव, शब्द म्हणजे काळजाने घेतलेला ठाव। शब्द जे आहेत तुमच्या मनातले, शब्द जे आहेत तुमच्या मनातले, शब्द ज्यात तुम्ही पाहता सुखदुःख क्षणातले, शब्द ज्यात तुम्ही पाहता सुखदुःख क्षणातले। चला तर मग व्यक्त होऊया, चला तर मग व्यक्त होऊया, तुम्ही आणि आम्ही मिळून शब्दांशी खेळूया। मी आरजे कैलास आपल्यासाठी घेऊन आलो आहे हा खेळ शब्दांचा, हा कविता व चारोळ्यांचा शो जो दर रविवारी दुपारी 2 वाजता असतो तुमच्या आवडीच्या FM वर, म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदी रहा, आनंद लुटा। तर आजचा शो हा गुलाबी गारवा या शब्दाच्या अनुषंगाने आहे, त्यामुळे आजच्या शोची सुरुवात मी माझ्या एका चारोळीने करतोय आणि मी माझ्या चारोळीमध्ये लिहिलंय की झोंबणारा मंद धुंद गारवा नी धुक्याने माखलेली ही वाट, झोंबणारा मंद धुंद गारवा नी धुक्याने माखलेली ही वाट, देहावर या उठलेला गोड सहारा, देहावर या उठलेला गोड सहारा, नी तुझ्या कवेतली रम्य पहाट, नी तुझ्या कवेतली रम्य पहाट। तर ही माझी एक चारोळी होती आणि मी दुसऱ्या चारोळीमध्ये लिहिलंय की बरसून जातो पाऊस मागे उरतो गुलाबी गारवा, बरसून जातो पाऊस मागे उरतो गुलाबी गारवा, तुझं माझं नातं म्हणजे वसंताचा ऋतू हिरवा, तुझं माझं नातं म्हणजे वसंताचा ऋतू हिरवा। तर या माझ्या काही चारोळ्या होते श्रोते हो। आपण आपल्या आजच्या शो मधल्या पहिल्या रचनेकडे वळूया। एक सुंदर अशी चारोळी आपल्याला पाठवलेली आहे राजेश मनोहरराव चौधरी सरांनी भोसरी पुणे येथून। राजेश मनोहरराव चौधरी सर लिहित आहेत भोसरी पुणे येथून की सरत आला पाऊस धारा सुरू झाला गुलाबी गारवा, सरत आला पाऊस धारा सुरू झाला गुलाबी गारवा, प्रात समयी भास्कर येऊनी उबदार व प्रेमाचा मारवा, प्रात समयी भास्कर येऊनी उबदार व प्रेमाचा मारवा। तर खूप अप्रतिम सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते आणि पुढच्या एका रचनेमध्ये सौ मेहता अस्मिता मॅडम यांनी रात्रच पुणे इथून लिहिलंय। मॅडम लिहित आहेत सौ मेहता अस्मिता मॅडम यांनी पुणे इथून लिहिलंय, गुलाबी रंगात तुझ्या रंगून गेले होते, गुलाबी रंगात तुझ्या रंगून गेले होते, त्याच्या गारव्यानेही कधी मोहरून गेले होते, त्याच्या गारव्यानेही कधी मोहरून गेले होते, तुझ्या विरहाचा भार अजून किती सोसावा, तुझ्या विरहाचा भार अजून किती सोसावा, सुखद असूनही बोचतो, सुखद असूनही बोचतो हा गुलाबी गारवा, सुखद असूनही बोचतो हा गुलाबी गारवा। वाह, तर तुझ्या गुलाबी रंगात रंगून गेलेले होते, त्या गारव्याने मोहरून गेलेले होते आणि जेव्हा विरह आला तेव्हा त्या विरहामध्ये तो गुलाबी गारवा सुखद असून सुद्धा बोचतोय। खूप अप्रतिम सुंदर भाव या रचनेमध्ये होते आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ शोभा वसंत आव्हाड मॅडम लिहित आहेत दोडी बुद्रुक तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथील. सौ शोभा वसंत आव्हाड मॅडम यांनी दोडी बुद्रुक तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथून लिहिलंय की पहाटेचा गंध दवात मिसळे वाऱ्याचे गीत हळूच गावे. पहाटेचा गंध दवात मिसळे वाऱ्याचे गीत हळूच गावे. फुलात रंग गुलाबी भरावे नभात ढगही नटुनी जावे. फुलात रंग गुलाबी भरावे नभात ढगही नटुनी जावे. झुळूक स्पर्शून गाली हसू झुळूक स्पर्शून गाली हसू मनात नवे स्वप्न फुलावे. मनात नवे स्वप्न फुलावे प्रेमात भिजले क्षण सारे गुलाबी गारवा उरात भरावे. गुलाबी गारवा उरात भरावे. वाह. तर पहाटेचा गंध दवात मिसळे खूप अप्रतिम सुंदर असे शब्दांकन या रचनेमध्ये होतं आणि पुढच्या आपण एका कवितेकडे वळूया ज्यामध्ये प्रवीण अभ्यंकर सरांनी विहगाव तालुका अंजनगाव सुर्जी जिल्हा अमरावती पालघर इथून लिहिले आणि सर लिहित आहेत की प्रेमकंद गुलकंद सखे तुझ्यात नयन दंगले. प्रेमकंद गुलकंद सखे तुझ्यात नयन दंगले मी माझे काय गडे तुझ्यात हरविले प्रेमकंद. मी माझे काय गडे तुझ्यात हरविले प्रेमकंद. भावनेचा स्पर्श तुझा गुलाबी जसा. भावनेचा स्पर्श तुझा गुलाबी जसा विश्वासात तुझ्यानी माझ्या प्रेम फुलांनी बहरला प्रेमकंद. सर पुढे असं लिहित आहेत की काय झाले सांग आता नको धरूस रुसवा जीवनाला प्रीत साजे गुलाबी हवा ग गारवा. शेवटी सरांनी लिहिलंय की आज झाले काल झाले प्रेम वेडपण वाहू दे. आज झाले काल झाले प्रेम वेडपण वाहू दे सखे तू आणि मी या विश्वात अंतरंग नाहू दे. अंतरंग नाहू दे प्रेमकंद. खूप अप्रतिम सुंदर भावना व्यक्त करणारी सरांची ही अप्रतिम अशी रचना होती श्रोते हो. आणि याबरोबरच पुढच्या दोन चारोळ्यांकडे वळूयात ज्यामध्ये वसुधा वैभव नाईक मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय. वसुधा वैभव नाईक मॅडम लिहित आहेत पुणे येथून. पहिल्या चारोळीमध्ये मॅडमने लिहिलंय की हा गुलाबी गारवा शहारतो या तनूला. हा गुलाबी गारवा शहारतो या तनूला बेधुंद करतो मनाला वेडच लावतो जीवाला. बेधुंद करतो मनाला वेडच लावतो जीवाला. वेडच लावतो जीवाला. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की हवेतला गुलाबी गारवा हवा हवा वाटतो या मनाला. हवेतला गुलाबी गारवा हवा हवा वाटतो या मनाला मस्त फिरायला जावे हवेमध्ये तंदुरुस्त ठेवावे या जीवनाला. मस्त फिरायला जावे हवेमध्ये तंदुरुस्त ठेवावे या जीवाला. तर या गुलाबी गारव्यामध्ये फिरलं पाहिजे शरीर आणि मन स्वस्थ ठेवलं पाहिजे अशा प्रकारचा सुंदर आणि सामाजिक संदेश मॅडमच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनेमध्ये होता. आणि पुढच्या आपण एका कवितेकडे वळूया ज्यामध्ये स्वाती चव्हाण मॅडम लिहित आहेत स्वागंधरा या नावाने लातूर येथून. स्वाती चव्हाण मॅडम यांनी स्वागंधरा या नावाने लातूर येथून लिहिले. दिनकराची वाट पाहू आगमनाची झोंबी तनाला का प्रीत ही गारव्याची. दिनकराची वाट पाहू आगमनाची झोंबी तनाला का प्रीत ही गारव्याची. मनाला लागला गंध प्रीतीच्या नात्याचा. मनाला लागला गंध प्रीतीच्या नात्याचा मोहवतो सदा तनाला. मोहवतो सदा तनाला गुलाबी गारवा प्रेमाचा. गुलाबी गारवा प्रेमाचा. वाह. तर तनाला झोंबणारा हा गुलाबी गारवा ती गुलाबी गारव्याची प्रीत आणि प्रीतीच्या नात्याचा मनाला लागलेला गंध जो सदा तनाला मोहवतो असा हा गुलाबी गारवा मॅडमनी शब्दबद्ध केलेला.

0: मेरे कंप्यूटर, चल चल चल मेरे कंप्यूटर। कुछ चीजें ओरिजिनल ही अच्छी लगती हैं। सुनिए पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियां बांटो।
1: चल चल चल मेरे साथी, ओ मेरे हाथी, चल ले चल कटारा की छके।
2: वेलकम बैक श्रोते हो। जसे की आपण आज गुलाबी गारवा हा शब्द दिलेला होता, मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की तू सोबत असलीस की धुंद होतो शिशिरातील गुलाबी गारवा, तू सोबत असलीस की धुंद होतो शिशिरातील गुलाबी गारवा, तुझ्या बेधुंद मिठीत मी आळवतो श्वासांनी सूर मारवा, सूर मारवा। तर ही माझी एक चारोळी होती श्रोते हो। आणि माझ्या दुसऱ्या चारोळीमध्ये मी लिहिलंय की बहरत जाणारी सांजवेळ मनात आठवणींची गर्दी, बहरत जाणारी सांजवेळ मनात आठवणींची गर्दी, थंड सुटलेला हा गुलाबी गारवा, थंड सुटलेला हा गुलाबी गारवा, नी तू येणार असल्याची वर्दी, नी तू येणार असल्याची वर्दी। तर या माझ्या दोन चारोळ्या होत्या। आणि याबरोबरच आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया, ज्यामध्ये प्रियंका गायकवाड मॅडम लिहित आहेत सोलापूर येथून। प्रियंका गायकवाड मॅडम यांनी सोलापूर येथून लिहिले, दोन चारोळ्या मॅडमनी पाठवलेल्या आहेत। पहिल्या चारोळीत मॅडम लिहित आहेत की गुलाबी गारवा दाटला मन माझे फुलासारखे हसले, गुलाबी गारवा दाटला मन माझे फुलासारखे हसले, तुझ्या आठवणींच्या पसाऱ्यात आज पुन्हा मी भिजले, तुझ्या आठवणींच्या पसाऱ्यात आज पुन्हा मी भिजले। वा, तर अतिशय अप्रतिम आणि सुंदर भाव मांडणारी ही चारोळी होती। आणि दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की गुलाबी गारव्यात मन हरवले मी स्वप्नांच्या ढगात पुन्हा तरंगले, गुलाबी गारव्यात मन हरवले मी स्वप्नांच्या ढगात पुन्हा तरंगले, तुझ्या स्पर्शाने हृदय न्हाले, तुझ्या स्पर्शाने हृदय न्हाले, क्षण ते आपल्या प्रीतीचे उजळले, क्षण ते आपल्या प्रीतीचे उजळले। तर गुलाबी गारव्यामध्ये हरवलेलं मन मॅडमनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेलं होतं। आणि पुढच्या एका कवितेमध्ये अर्चना उमाळे मॅडम लिहित आहेत मुंबई येथून। अर्चना उमाळे मॅडम यांनी मुंबई येथून लिहिलंय की गुलाबी गारवा हवेत रात्रीची शेकोटीची ऊब घेत, गुलाबी गारवा हवेत रात्रीची शेकोटीची ऊब घेत, गाली हसू गोड स्वप्न जीव भुलला तुझ्या कवेत, गाली हसू गोड स्वप्न जीव भुलला तुझ्या कवेत। मॅडम पुढे असं लिहित आहेत की मनी उमलली प्रीती धुक्याची झालर सोबती, मनी उमलली प्रीती धुक्याची झालर सोबती, कोवळ्या सूर्यकिरणात गुलाबी गारवा भोवती, कोवळ्या सूर्यकिरणात गुलाबी गारवा भोवती, गुलाबी गारवा भोवती। तर गुलाबी गारवा आणि रात्रीची शेकोटीची ऊब, त्यासोबतच्या सुंदर अशा आठवणी मॅडमनी शब्दबद्ध केलेल्या होत्या। आणि पुढच्या एका कवितेमध्ये कोमल संतोष लोहकरे मॅडम लिहित आहेत पारनेर येथून। कोमल संतोष लोहकरे मॅडम यांनी पारनेर येथून लिहिलंय की रम्य पहाट प्रहरी धुंद गुलाबी गारवा, रम्य पहाट प्रहरी धुंद गुलाबी गारवा, हिरव्या पानांवर शोभे दवबिंदूंचा थवा। वा, हिरव्या पानांवर शोभे दवबिंदूंचा थवा, स्पर्श गुलाबी गारव्याचा थरथरली कोवळी पाने, स्पर्श गुलाबी गारव्याचा थरथरली कोवळी पाने, नभात विहार करताना पक्षी गातात गाणं, पक्षी गातात गाणं। तर गुलाबी थंडीतली, गुलाबी गारव्यातली रम्य अशी पहाट मॅडमनी शब्दबद्ध केलेली होती। आणि पुढच्या एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये अमर पवार सरांनी यवतमाळ येथून लिहिलंय। अमर पवार सर लिहित आहेत यवतमाळ येथून की गारवा गुलाबी झाला शराबी नशेत प्रेमाचा ओठ अधीर झाला, गारवा गुलाबी झाला शराबी नशेत प्रेमाचा ओठ अधीर झाला, तगमग समर्पणाची बघता बघता दोन जीवांचा एक देह झाला, बघता बघता दोन जीवांचा एक देह झाला। वा, तर अतिशय अप्रतिम आणि सुंदर असे भाव यासुद्धा कवितेमध्ये होते। आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ वर्षा श्रीकांत गंपावार मॅडम लिहित आहेत वर्षाश्री या नावाने नागपूर येथून। सौ वर्षा श्रीकांत गंपावार मॅडम यांनी वर्षाश्री या नावाने नागपूर येथून लिहिलंय की झाली कोजागरी दिवाळी आली, झाली कोजागरी दिवाळी आली, थंडीची आता सुरुवात झाली, थंडीची आता सुरुवात झाली। गारवा हवेतला स्वप्न मनातले, गारवा हवेतला स्वप्न मनातले, गुलाबी रंगात रमून बघावे जीवनातले, गुलाबी रंगात रमून बघावे जीवनातले, बघावे जीवनातले। तर दिवाळीची चाहूल लागल्यानंतर आपल्याला माहीत आहे की गारव्याची सुद्धा चाहूल लागते आणि गुलाबी गारवा हा अंगाला झोंबू लागतो। आणि पुढच्या एका रचनेमध्ये सौ जयश्री अर्जुन मुंडे मॅडम लिहित आहेत अंबाजोगाई येथून। सौ जयश्री अर्जुन मुंडे मॅडम यांनी अंबाजोगाई येथून लिहिले की हवा गुलाबी गारवा वेड लावी हा मानवा, हवा गुलाबी गारवा वेड लावी हा मानवा, योग व्यायाम साधना करू नित्य उपासना, योग व्यायाम साधना करू नित्य उपासना, संपत्ती निरोगी शरीर सुखा मेवा रोज खावा, सुखा मेवा रोज खावा, सकस निसंतुलित आहार नित्यच घ्यावा, सकस निसंतुलित आहार नित्यच घ्यावा। तर गारवा म्हणजेच थंडीचे दिवस सुरू झाल्यानंतर व्यायाम केला पाहिजे, नित्य उपासना केली पाहिजे आणि त्यासोबतच सुखा मेवासुद्धा खाल्ला पाहिजे। कारण शरीर, निरोगी शरीर ही संपत्ती आहे, सुंदर सामाजिक संदेश देणारी मॅडमची ही रचना होती। आणि पुढच्या एका कवितेमध्ये नवसाहित्यिक या नावाने श्री श्रीकांत म शिरभाते सर लिहित आहेत नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती येथून। नवसाहित्यिक या नावाने श्री श्रीकांत म शिरभाते सरांनी तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती येथून लिहिलंय स्पर्श या शीर्षकाखाली। सर लिहित आहेत की शरदाच्या चांदण्यात रात्री गुलाबी गारवा होतो ऋतू बदलाव वाहे गारव्याची हवा, शरदाच्या चांदण्यात रात्री गुलाबी गारवा होतो ऋतू बदलाव वाहे गारव्याची हवा। सरांनी पुढे असं लिहिलंय की स्पर्श आल्हाददायक अंगी शहारे देणारा, स्पर्श आल्हाददायक अंगी शहारे देणारा, मदमस्त यौवनाच्या रात्री स्वप्नात नेणारा, मदमस्त यौवनाच्या रात्री स्वप्नात नेणारा। तर शरदाच्या चांदण्यातला गुलाबी गारवा सरांनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेला होता। आणि पुढच्या दोन चारोळ्यांमध्ये मोहिनीराज होन सरांनी लिहिले राहुरी जिल्हा अहिल्यानगर येथून। मोहिनीराज होन सर लिहित आहेत राहुरी जिल्हा अहिल्यानगर येथून पहिल्या चारोळीमध्ये की दिवाळीची चाहूल लागता अंगण छान शेणाने सारवा, दिवाळीची चाहूल लागता अंगण छान शेणाने सारवा, आगमन हिवाळा ऋतू सुरू होईल गुलाबी गारवा, आगमन हिवाळा ऋतूची सुरू होईल गुलाबी गारवा। तर अप्रतिम अशी दिवाळीची चाहूल सरांनी शब्दबद्ध केलेली होती। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सर लिहित आहेत की थंडीचं हे छान आगमन आनंदाने गीत गातो पारवा, थंडीचं हे छान आगमन आनंदाने गीत गातो पारवा, मनाला स्पर्श करून जाईल तो सुंदर गुलाबी गारवा, मनाला स्पर्श करून जाईल तो सुंदर गुलाबी गारवा। आणि श्रोते हो, या सुंदर अशा दोन चारोळ्यानंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या दोन चारोळ्यांकडे वळूयात, ज्यामध्ये सौ पल्लवी चरपे मॅडम लिहित आहेत नागपूर येथून। सौ पल्लवी चरपे मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलंय की गुलाबी गारव्यात तुझं नाव ओघळलं मनाचं पान न पान प्रेमाने भिजून गेलं, गुलाबी गारव्यात तुझं नाव ओघळलं मनाचं पान न पान प्रेमानं भिजून गेलं, थंड वाऱ्याने तुझी कुजबुज आणली, थंड वाऱ्याने तुझी कुजबुज आणली आणि जगण्याचं स्वर्गसुख देऊन गेली, आणि जगण्याचं स्वर्गसुख देऊन गेली। वा, तर मनाचं पान न पान भिजवणारा हा गुलाबी गारवा। आणि दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की गुलाबी गारवा तुझी आठवण श्वासात, गुलाबी गारवा तुझी आठवण श्वासात, तुझं प्रेम दडलेलं त्या थंड हवेच्या स्पर्शात, तुझं प्रेम दडलेलं त्या थंड हवेच्या स्पर्शात, तू दिसता क्षणी थांबला जणू क्षणसारा, तू दिसता क्षणी थांबला जणू क्षणसारा, जणू जगणं फुलवणारा एका नजरेचा मारा, जणू जगणं फुलवणारा एका नजरेचा मारा। वाह, तर तू दिसता क्षणी थांबला जणू क्षणसारा आणि गुलाबी गारवा आणि श्वासातली आठवण मॅडमनी शब्दबद्ध केलेली होती। आणि पुढच्या रचनेमध्ये युवा मनाचा कवी या नावाने सूरज संदीप अनुभवणे सरांनी देवगड सिंधुदुर्ग मोंड येथून लिहिलंय. सूरज संदीप अनुभवने सर लिहित आहेत मोंड तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग येथून. तुझ्या अल्लड प्रेमाचा गुलाबी गारव्याची आठवण, तुझ्या अल्लड प्रेमाचा गुलाबी गारव्याची आठवण हृदयाशी जपून ठेवली आहे. पण खरं सांगू विरहाच्या काळात खोल दरीप्रमाणे जखम पडून गेली आहे. पण खरं सांगू विरहाच्या काळात खोल दरीप्रमाणे जखम पडून गेली आहे, जखम पडून गेली आहे. खूपच गहिरं असं शब्दांकन असलेली सरांची ही अप्रतिम आणि सुंदर अशी रचना होती. पुढच्या एका कवितेमध्ये कल्पना अ बहाळकर मॅडम लिहित आहेत पुणे इथून. कल्पना अ बहाळकर मॅडम यांनी पुणे इथून लिहिलंय, आला थंडीचा महिना पहा गुलाबी गारवा, आला थंडीचा महिना पहा गुलाबी गारवा, अंगा अंगाला झोंबतो दिसे खुशीत पारवा, अंगा अंगाला झोंबतो दिसे खुशीत पारवा, सांगू रायाला लाडानं असा गुलाबी गारवा, जाऊ प्रेमाच्या बाजारा मळा प्रेमाचा फिरवा, मळा प्रेमाचा फिरवा. तर खूपच सुंदर असे भाव यासुद्धा रचनेमध्ये होते श्रोते हो. आणि श्रोते हो तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच आर जे कैलाससोबत. आनंदी रहा, आनंद लुटा, भेटूया छोट्याशा.

0: हेल्थ रिन्यूअल स्पिरिचुअल ट्रस्ट का सामुदायिक ऑटो।
1: वेल गुलाबी गारवा या अनुषंगाने आजच्या शो मध्ये सुंदर सुंदर की प्रेम म्हणजे असतो ऋतु हिरवा, प्रेम म्हणजे असतो ऋतु हिरवा, प्रेम म्हणजे असतो गुलाबी गारवा, प्रेम म्हणजे असतो ऋतु हिरवा, प्रेम म्हणजे असतो गुलाबी गारवा, प्रेम असते सतारी वरील सुरेल तान, प्रेम असते सतारी वरील सुरेल तान, प्रेम म्हणजे नात्यातला हळवा मारवा, प्रेम म्हणजे नात्यातला हळवा मारवा। तर ही माझी एक चारोळी होती श्रोते हो, आणि श्रोते हो मी माझ्या एका कवितेमध्ये लिहिलंय की कधी तो धुंद गारवा कधी तो सुरातला मारवा, कधी तू धुंद गारवा कधी तू सुरातला मारवा, कधी तू कोसळणारी जलधारा कधी तू उन्हाळ वेधुंद वारा, कधी तू कोसळती जलधारा कधी तू उन्हाळ वेधुंद वारा, कधी होतेस सावळी सांजवेळ, कधी होतेस सावळी सांजवेळ, कधी खेळतेस लपंडाव कधी शब्दाड लपून राहतेस, कधी ओळीत येऊन दंगा करतेस, बदलतो ऋतु कुस क्षणाक्षणाला, बदलतो ऋतु कुस क्षणाक्षणाला, घालते तू मोहिनी माझ्या मनाला। मी पुढे असं लिहिलंय की बदलते कुस क्षणाक्षणाला, घालते तू मोहिनी माझ्या मनाला, हृदयात जपले अंतरातून ग वरले, हृदयातून जपले अंतरातून ग वरले, पाहता तुला तनमन माझे ग शहारले, पाहता तुला तनमन माझे ग शहारले, होशील का तू राणी कायम माझी, होशील का तू राणी कायम माझी, ओढ कधीची लागली मला तुझी, ओढ कधीची लागली मला तुझी, कधी तू धुंद गारवा कधी तू सुरात मारवा, सुरातला मारवा कधी तू सुरातला मारवा। तर ही माझी एक कविता होती श्रोते हो, आणि या माझ्या कवितेनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये सौ संगीता भागोराव नरवाडे मॅडम लिहित आहेत हिंगोली येथून। सौ संगीता भागोराव नरवाडे मॅडम यांनी हिंगोली येथून लिहिले की गोड गुलाबी गारवा शहारते मनाला, ओल्या प्रेमाची भुरळ घालतो मनाला, ओल्या प्रेमाची भुरळ घालतो मनाला, प्रेम माझा हृदयातील जपते फुलाप्रमाणे, प्रेम माझ्या हृदयातील जपते फुलाप्रमाणे, प्रेम माझ्या हृदयातील जपते फुलाप्रमाणे, सुखावतो गंध त्याचा येते तुझी आठवण क्षणाक्षणाला, येते तुझी आठवण क्षणाक्षणाला क्षणाक्षणाला। तर खूपच अप्रतिम आणि सुंदर असे भाव मांडणारी मॅडमची ही रचना होती की ओल्या प्रेमाची भुरळ घालतो मनाला, असा हा गुलाबी गारवा। आणि पुढच्या एका रचनेमध्ये वेदिका गोसावी मॅडम लिहित आहेत छत्रपती संभाजीनगर येथून। वेदिका गोसावी मॅडम यांनी छत्रपती संभाजीनगर येथून लिहिलंय की तुला पाहिले अन उमलली नवी छटा, सावरली प्रीत मी अन कोमे जली आशा, तुला पाहिले अन उमलली नवी छटा, सावरली प्रीत मी अन कोमे जली आशा, या गुलाबी गारव्यात का उगीच चंद्रा कडे मी रोज रोज पाहावे, या गुलाबी गारव्यात का उगीच चंद्रा कडे मी रोज रोज पाहावे, नाराज झाल्या माझ्यावर मग त्या दाही दिशा, नाराज झाल्या माझ्यावर मग

दिशा दाही दिशा उमटावी जशी नभी चांदनी, उमटावी जशी नभी चांदनी, चंद्र ही जपतो तीच ही निशानी, चंद्र ही जपतो तीच ही निशानी, असं हे नक्षत्राचं देणं रोज उमलावं कविते, असं हे नक्षत्राचं देणं रोज उमलावं कवितेत, आणि अजरामर व्हावी आपल्या प्रेमाची कहाणी, आणि अजरामर व्हावी आपल्या प्रेमाची कहाणी। वाह वाह, तर नक्षत्राचं देणं रोज कवितेत उमलावं, खूप अप्रतिम सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये आरती मेत्रे मॅडम लिहित आहेत, करकम तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथून। आरती मेत्रे मॅडम यांनी करकम तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथून लिहिले की थंड थंड हवेतील गारवा जणू गुलाबी गारव्याची ऊब, थंड थंड हवेतील गारवा जणू गुलाबी गारव्याची ऊब, किती सुंदर अद्भुत नयनरम्य, किती सुंदर अद्भुत नयनरम्य, छान अनुभवांची बरसात खूप, छान अनुभवांची बरसात खूप, बरसात खूप। तर थंड थंड हवेतील गारवा जणू गुलाबी गारव्याची ऊब, खूप अप्रतिम सुंदर अशी ही चारोळी होती। आणि पुढच्या एका रचनेमध्ये प्रिया माकोडे मॅडम लिहित आहेत यवतमाळ येथून। प्रिया माकोडे मॅडम यांनी यवतमाळ येथून लिहिलंय की निसर्ग हिरवा गुलाबी गारवा झोंबते गुलाबी वारे, निसर्ग हिरवा गुलाबी गारवा झोंबते गुलाबी वारे, मन हे बावरे आवर्ती आठवते तुझे प्रेम सारे, मन हे बावरे आवडती आठवते तुझे प्रेम सारे, थेंब थेंब दवबिंदू पानांवर सुंदर थरथरले, थेंब थेंब दवबिंदू पानांवर सुंदर थरथरले, नववधू सम मन माझे गुलाबी थंडीने सजविले, नववधू सम मन माझे गुलाबी थंडीने सजविले, गुलाबी थंडीने सजविले। वा, तर निसर्ग हा गुलाबी गारवा झोंबतो गुलाबी वारे, तर खूप अप्रतिम सुंदर या गुलाबी गारव्याच्या अनुषंगानं मॅडमची ही रचना होती। आणि पुढच्या एका कवितेमध्ये रोहिणी अग्निहोत्री मॅडम लिहित आहेत पुणे येथून। स्वप्नील काळ्या या नावाने मॅडमने लिहिले, रोहिणी अग्निहोत्री मॅडम यांची पुणे येथून पाठवलेली ही रचना। थंडीची चाहूल आणि गुलाबी गारवा, थंडीची चाहूल आणि गुलाबी गारवा छेडिल्या सुरेल सुंदर सरगम तारा, थंडीची चाहूल आणि गुलाबी गारवा छेडिल्या सुरेल सुंदर सरगम तारा, बहरून याला किती आसमंत सारा, बहरून याला किती आसमंत सारा, मणी फुलला स्वप्नील मन पिसारा, मणी फुलला स्वप्नील मन पिसारा, गुलाबी गारवा येई अंगावरी शहारा, गुलाबी गारवा येई अंगावरी शहारा, सर्वत्र पसरला बघा धुक्याचा पहारा, सर्वत्र पसरला बघा धुक्याचा पहारा, धुक्यांची चादर वरती उन्हाचे कवडसे, वा धुक्याची चादर वरती उन्हाचे कवडसे, दवबिंदूंचे फुलांवरी चमचमणे सुंदरसे, दवबिंदूंचे फुलांवरी चमचमणे सुंदरसे। तर निसर्गातील अप्रतिम सुंदर असे बदल गुलाबी गारव्यामुळं निर्माण झालेलं वातावरण मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं श्रोते हो। आणि श्रोते हो, याबरोबरच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये प्रिया पद्माकर डाकोडे मॅडम यांनी यवतमाळ येथून लिहिलंय। सो प्रिया पद्माकर डाकोडे मॅडम लिहित आहेत यवतमाळ येथून की नकळत पडले प्रेमामध्ये मलाच कळले नाही, कळले कधीतरी औचित ते मलाच वळले नाही, नकळत पडले प्रेमामध्ये मलाच कळले नाही, कळले कधीतरी औचित ते मलाच वळले नाही, प्रेमाचे वारे मनी वाहता हृदय गुलाबी गारवा फुलला, प्रेमाचे वारे मनी वाहता हृदय गुलाबी गारवा फुलला, शब्द फुले ही आली ओठी, शब्द फुले ही आली ओठी, झुला प्रीतीचा मणी झुलला, झुला प्रीतीचा मणी झुलला। वाह, तर प्रेमामध्ये पडल्यानंतर हृदयामध्ये गुलाबी गारवा फुलला,
खूप अप्रतिम सुंदर भाव या कवितेमध्ये होते आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ कविता पाचंग्रे मॅडम लिहित आहेत शिरूर जिल्हा पुणे येथून. सौ कविता पाचंग्रे मॅडम यांनी शिरूर जिल्हा पुणे येथून लिहिलंय की सख्या मंतरलेल्या अंगाला झोंबतो गुलाबी वारा. सख्या मंतरलेल्या अंगाला झोंबतो गुलाबी गारवा, तुझ्या विरहात घेई भरारी मन होऊन माझ पारवा. तुझ्या विरहात घेई भरारी मन होऊन माझ पारवा, क्षणभर माझ्या मनाला भास गेला आत्ताच स्पर्शून. क्षणभर माझ्या मनाला भास गेला आत्ताच स्पर्शून, कस सांगू सख्या तुला मन लाजलं होत हर्षून. मन लाजलं होत हर्षून, मन लाजलं होत हर्षून. तर गुलाबी गारवा जेव्हा अंगाला झोंबतो तेव्हा तुझ्या विरहामध्ये मन पारवा होऊन भरारी घेतं. या अनुषंगानाची अप्रतिम सुंदर शब्दांकन असलेली मॅडमची ही रचना होती आणि पुढच्या एका कवितेमध्ये भारती थोरात मॅडम यांनी बार्शी जिल्हा सोलापूर येथून लिहिलंय. भारती थोरात मॅडम लिहित आहेत बार्शी जिल्हा सोलापूर येथून की पौर्णिमेची रात्र गुलाबी गारवा तुझ्या सहवासात गंधाळली हवा. पौर्णिमेची रात्र गुलाबी गारवा तुझ्या सहवासात गंधाळली हवा. साथ आपली साता जन्माची तरी ही वाटतो तुझा स्पर्श नवा. साथ आपली साता जन्माची तरी ही वाटतो तुझा स्पर्श नवा. अशा गुलाबी गारव्यात कितीदा आपण भरकटलो. अशा गुलाबी गारव्यात कितीदा आपण भरकटलो, ओढीने आणखीच जवळ आलो. ओढीने आणखीच जवळ आलो, धुंदी गुलाबी प्रेमाची समजलो. धुंदी गुलाबी प्रेमाची समजलो. तर पौर्णिमेची रात्र आणि गुलाबी गारवा तुझ्या सहवासात गंधाळली हवा. तर गंधाळलेली हवा मॅडमनी अप्रतिमरित्या सुंदररित्या शब्दबद्ध केलेली होती. आणि श्रोते हो तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच RJ कैलाससोबत. आनंदी रहा, आनंद लुटा. भेटूया छोट्याशा ब्रेक नंतर.

0: देखें। अगर देखने का समय नहीं है तो सुन ही लीजिए पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: वेलकम बैक श्रोते हो, आपण गुलाबी कारवा या विषयाच्या अनुषंगाने आजच्या शो मध्ये बोलत आहोत आणि आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया, ज्यामध्ये विद्या कुंभार मॅडम यांनी अनामिका या नावाने ठाणे येथून लिहिलंय। विद्या कुंभार मॅडम लिहित आहेत अनामिका या नावाने ठाणे येथून अनुभूती या शीर्षकाखाली की हा गुलाबी गारवा मनाला वाटे हवा। हा गुलाबी गारवा मनाला वाटे हवा ची अनुभूती देतो ऋतु हा नवा। थंडीची अनुभूती देतो ऋतु हा नवा, अंगावर येई शहारा शीतलपणा झोंबतो। अंगावर येई शहारा शीतलपणा झोंबतो, जणू छेड काढून तणाला हा झोंबतो, जणू छेड काढून तणाला हा झोंबतो। तर गुलाबी गारवा जो प्रत्येकाला हवा हवासा वाटतो, तो गुलाबी गारवा मॅडमनी सुंदररित्या शब्दबद्ध केलेला होता आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ मनीषा पटवर्धन गोळप मॅडम यांनी रत्नागिरी येथून लिहिलंय। सौ मनीषा पटवर्धन गोळप मॅडम लिहित आहेत रत्नागिरी येथून। मधुसिंधू प्रकारामध्ये मॅडमनी रचना पाठवलेली आहे की गुलाबी थंडी उब गोधडीची आजीच्या साडीची शिवूया बंडी। गुलाबी थंडी उब गोधडीची आजीच्या साडीची शिवूया बंडी। प्रेम मातेचे अवीट गोडीचे संस्कार मनीचे खूप उभेचे। वाह। तर गुलाबी थंडी आणि गोधडीची उब आजीच्या साडीची बंडी शिवूया, खूप अप्रतिम सुंदर भाव या रचनेमध्ये होते। आणि पुढच्या एका कवितेमध्ये श्री किशोर कुमार मलेवार सरांनी गोंदिया येथून लिहिलंय। श्री किशोर कुमार मलेवार सर लिहित आहेत गोंदिया येथून। सरांनी लिहिलंय की धकाधुकीच्या काळातच जीवाला अन्न वेळेवर भरवा। धकाधुकीच्या काळातच जीवाला अन्न वेळेवर भरवा, तिन्ही ऋतूमध्ये तर नेहमी वृक्षराज दिसे सदा हिरवा। तिन्ही ऋतूमध्ये तर नेहमी वृक्षराज दिसे सदा हिरवा। प्राणी पक्षाच्या विरहाने तर वृक्ष देई सदा शीतल गारवा। प्राणी पक्षाच्या विरहाने तर वृक्ष देई सदा शीतल गारवा। आनंद घ्यावे या निसर्गाचे वृक्ष देई सदा गुलाबी गारवा। वृक्ष देई सदा गुलाबी गारवा। तर गुलाबी गारवा जो वृक्षांमुळा असतो, तर निसर्गाचं महत्त्व पटवून देणारी सरांची ही अप्रतिम आणि सुंदर अशी कविता होती। आणि पुढच्या एका कवितेमध्ये अतुल कमलाकर दिवाकर सरांनी पुणे येथून लिहिले। अतुल कमलाकर दिवाकर सर लिहित आहेत पुणे येथून की ग्रीष्म ऋतू सरून गेला पाऊस ही धरती भिजून गेला। ग्रीष्म ऋतू सरून गेला पाऊस ही धरती भिजून गेला। ऋतुचक्राची अशी झाली कमाल, धरतीने पांघरली गारव्याची शाल। वाह। ऋतुचक्राची अशी झाली कमाल, धरतीने पांघरली गारव्याची शाल। गुलाबी फुलांचे ताटवे फुलले, गुलाबी गालीचे सर्वत्र पसरले। गुलाबी फुलांचे ताटवे फुलले, गुलाबी गालीचे सर्वत्र पसरले। रोमरोमात भरला उत्साह नवा, रोमरोमात भरला उत्साह नवा। अनुभवून हा गुलाबी गारवा, अनुभवून हा गुलाबी गारवा, गुलाबी गारवा। तर ग्रीष्म सरतो आणि पाऊस ही धरती भिजवून जातो। ऋतुचक्राची अशी कमाल होते की धरित्री ही गारव्याची शाल पांघरते। खूप अप्रतिम शब्दांकन होतं। आणि पुढच्या एका कवितेमध्ये शोभा वेले मॅडम लिहित आहेत नागपूर येथून। शोभा वेले मॅडम यांनी नागपूर येथून लिहिले की झोंबतोय अंगाला असा गोड गुलाबी हा गारवा, स्पर्श होता सख्या तुझा प्रीतीचा मधुर हा शिरवा। झोंबतोय अंगाला असा गोड गुलाबी हा गारवा, स्पर्श होता सख्या तुझा प्रीतीचा मधुर हा शिरवा। अंग अंग सारे शहारले, अंग अंग सारे शहारले अमृतापरी तुझे बोल। अंग अंग सारे शहारले अमृतापरी तुझे बोल। जगण्याचे गूढ लपलेले आहे त्यात अनमोल, जगण्याचे गूढ लपलेले आहे त्यात अनमोल, त्यात अनमोल। खूप अप्रतिम सुंदर असा स्पर्श आणि अंगाला झोंबणारा गारवा, खूप अप्रतिम रचना होती। आणि पुढच्या एका कवितेमध्ये श्री अमरदीप सुनंदा पंढरीनाथ मखामले तथा दादासाहेब यांनी तळेगाव दाभाडे येथून लिहिले. हृदय जॉकी या नावाने सर लिहितात. हृदय जॉकी श्री अमरदीप सुनंदा पंढरीनाथ मखामले तथा दादासाहेब सरांनी लिहिले तळेगाव दाभाडे येथून. सर लिहित आहेत की मेघ बरसले सुगंध मातीचा ऋतू बरवा. मेघ बरसले सुगंध मातीचा ऋतू बरवा. प्रफुल्लित मनाने निसर्ग डोलतोय आनंदाने हिरवा. वा धगधगत्या ओल्या प्रेमाचा चौफेर बहरला गारवा. धगधगत्या ओल्या प्रेमाचा चौफेर बहरला गारवा. चैतन्याने धुमशान घालतोय हुशार मतलबी पारवा. चैतन्याने धुमशान घालतोय हुशार मतलबी पारवा. गुलाबी थंडी साध प्रेमाची स्वच्छ निर्वा. गुलाबी थंडी साध प्रेमाची स्वच्छ निर्वा. स्वैर उधळण प्रेमाची तमा कशाची पर्वा. स्वैर उधळण प्रेमाची तमा कशाची पर्वा. आशा आकांक्षा मोह कामना मृगजळ भरवा. आशा आकांक्षा मोह कामना मृगजळ भरवा. राजा मोसमांचा मनवत राखतो सदैव गरवा. राजा मोसमांचा मनवत राखतो सदैव गरवा. तर मेघ बरसून जातात मातीला सुगंध येतो आणि बरवा ऋतू सुरू होतो. त्यामध्ये हा झोंबणारा गारवा सरांनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेला होता. आणि पुढच्या दोन चारोळ्यांमध्ये विद्या झिंजाडे मॅडम लिहित आहेत नेरूळ नवी मुंबई येथून. विद्या झिंजाडे मॅडम यांनी नवी मुंबई नेरूळ येथून लिहिलंय. मॅडम लिहित आहेत की गुलाबी गारव्यात सुवास तुझा दरवळतो. गुलाबी गारव्यात सुवास तुझा दरवळतो. जवळी नाहीस तू तरीही तुझाच भास जाणवतो. जवळी नाहीस तू तरीही तुझाच भास जाणवतो. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की अलवार घेता तू मिठीत लाजून मी चूर व्हावे. अलवार घेता तू मिठीत लाजून मी चूर व्हावे. येताच तुझ्या उबदार मिठीत सारे हेवे दावे मिटावे. येताच तुझ्या उबदार मिठीत सारे हेवे दावे मिटावे. सारे हेवे दावे मिटावे. वा तर अलवार घेता तू मिठीत लाजून मी चूर व्हावे. अप्रतिम सुंदर भाव मांडणाऱ्या या दोन्ही चारोळ्या होत्या श्रोते हो. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सोनाली सुपेडणेकर मॅडम लिहित आहेत वास्को गोवा येथून. सोनाली सुपेडणेकर मॅडम यांनी वास्को गोवा येथून लिहिलंय रंग त्या क्षणाचा. या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलंय की गुलाबी थंडीचा गुलाबी हा गारवा चांदण्यात खुल्ला मधुगंध हिरवा. गुलाबी थंडीचा गुलाबी हा गारवा चांदण्यात खुल्ला मधुगंध हिरवा. मॅडम पुढे असं लिहित आहेत की ढगा आड जाऊनी चंद्र हा लाजला बेधुंद गंध हा नवा मंद झाली हवा. बेधुंद गंध हा नवा मंद झाली हवा. मंद झालेली हवा. तर गुलाबी गारवा आणि चांदण्यात खुललेला हिरवा मधुगंध मॅडमनी अप्रतिम आणि सुंदररित्या शब्दबद्ध केलेला होता श्रोते हो. आणि या सुंदर आणि अप्रतिम अशा चारोळीनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका कवितेकडे वळूया ज्यामध्ये संवेदिका विनायक बेंडुगडे मॅडम लिहित आहेत सांगली येथून. संवेदिका विनायक बेंडुगडे मॅडम यांनी सांगली येथून लिहिलंय की पक्ष्यांचा किलबिलाट साखर झोपेतून उठवतो. पक्ष्यांचा किलबिलाट साखर झोपेतून उठवितो. सुंदर स्वप्नांच्या दुनियेतून मज हळूच जागवितो. सुंदर स्वप्नांच्या दुनियेतून मज हळूच जागवितो. झटकून आळसनी मरगळ सारुनी पडदा पाहते ऋतू परवा. झटकून आळसनी मरगळ सारुनी पडदा पाहते ऋतू परवा. रोमांचित तन मन होते सारे झोंबता तनुला गुलाबी गारवा. रोमांचित तन मन होते सारे झोंबता तनुला गुलाबी गारवा. वाह तर ज्यावेळी आपण भल्या पहाटे पडदा दूर सारतो आपली खिडकी उघडतो आणि गुलाबी गारवा हा तनूला येऊन झोंबतो तर खूप अप्रतिम सुंदर सकाळ जी आहे ती मॅडमनी शब्दबद्ध केलेली होती. आणि पुढच्या एका कवितेमध्ये श्रावणी संदीप गुंड मॅडम लिहित आहेत धानोरी पुणे येथून. श्रावणी संदीप गुंड मॅडम यांनी धानोरी पुणे येथून लिहिलंय की हा गुलाबी गारवा छळतो जीवाला फार. खूप थंडी पडली आहे लागतंय खूप गार. हा गुलाबी गारवा छळतो जीवाला फार. खूप थंडी पडली आहे लागतंय खूप गार. पांघरून घेऊन झोपावंस वाटतंय काही काम सुचत नाही पण काही केलं तरी झोप लागत नाही, आळसवलाय जीव गादी वाटते मऊ, आळसवलाय जीव गादी वाटते मऊ, चला या गुलाबी गारव्याची मज्जा घेऊ, चला या गुलाबी गारव्याची मज्जा घेऊ। आणि आपल्याला माहीत आहे की थंडी पडल्यानंतर आपल्याला उठावंसं वाटत नाही, तर ते भाव जे आहेत मॅडमच्या या सुंदर अशा रचनेमध्ये होते। आणि पुढच्या एका कवितेमध्ये ज्योतिबा पाटील सरांनी लिहिले, किटवाड तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर येथून ज्योतिबा पाटील सर लिहित आहेत, किटवाड तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर येथून, की पहाटेच्या गोड प्रहरी एकटाच मी वाट चालतो, पहाटेच्या गोड प्रहरी एकटाच मी वाट चालतो, सोबतीला गारवा गुलाबी मधुर आठवणीत रमतो। वाह, सोबतीला गारवा गुलाबी मधुर आठवणीत रमतो, जीवलग सखी ग तू शब्द स्पर्श मणी जागतो, जीवलग सखी ग तू शब्द स्पर्श मणी जागतो, जाणले नाहीस तू मजला तरी गीत तुझे गुणगुणतो, जाणले नाहीस तू मजला तरी गीत तुझे गुणगुणतो, गीत तुझे गुणगुणतो। वाह, तर पहाटेच्या गोड प्रहरामध्ये मी एकटाच चालतो आणि सोबतीला हा गुलाबी गारवा आणि आठवणी असतात। खूप अप्रतिम सुंदर अशा गुलाबी गारव्याच्या आठवणी सरांनी शब्दबद्ध केलेल्या होत्या श्रोते हो। आणि या सुंदर आणि अप्रतिम अशा रचनेनंतर पुढच्या एका कवितेमध्ये मृणालिनी भनगे मॅडम लिहित आहेत पुणे इथून। मृणालिनी भनगे मॅडम यांनी पुणे इथून लिहिलंय की पहाट ओली दौबिंदूंनी सजली, धुकं पांघरुणी जरा धरा शांत निजली, पहाट ओली दौबिंदूंनी सजली, धुक पांघरुणी धरा शांत निजली, गुलाबी थंडी बाहू पसरुणी आली, गारव्यात उभेची साथ बहरुणी आली, गारव्यात उभेची साथ बहरुणी आली, वेड लावितो जीवा गुलाबी गारवा, पहाट फेरीचा आनंद किती घ्यावा, वेड लावितो जीवा गुलाबी गारवा, पहाट फेरीचा आनंद किती घ्यावा, शेकोटीला शोधती कोणी उभारा, शेकोटीला शोधती कोणी उभारा, अनवट वाटेवरी रान फुलांचा ताटवा, अनवट वाटेवरी रान फुलांचा ताटवा, रान फुलांचा ताटवा। वाह, तर अनवट वाटेवरचा रान फुलांचा ताटवा मॅडमच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनेमध्ये शब्दबद्ध झालेला होता श्रोते हो। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये प्रमोद सूर्यवंशी सरांनी तुमचा प्रेम या नावाने लिहिले, सर लिहित आहेत प्रमोद सूर्यवंशी सरांनी तुमचा प्रेम या नावाने लिहिलंय की तुझा स्पर्श होता सखी मज झोंबतो हा पारवा, तुझा स्पर्श होता सखी मज झोंबतो हा पारवा, वाऱ्याची झुळूक येतात, वाऱ्याची झुळूक येतात, फुलतो हा गुलाबी गारवा, फुलतो हा गुलाबी गारवा। वाह, तर तुझ्या स्पर्शाने पारवा झोंबतो आणि वाऱ्याची झुळूक येतात, गुलाबी गारवा फुलतो। तर खूप अप्रतिम सुंदर भाव यासुद्धा चारोळीमध्ये होते श्रोते हो। आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलाससोबत। आनंदी रहा, आनंद लुटा, भेटूया छोट्याशा ब्रेकमध्ये।

0: ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM, आनंदी रहा आणि आनंद लुटा.
1: वेलकम बॅक श्रोते हो. आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका कवितेकडे वळतोय, ज्यामध्ये सदानंद राजूबाई सीताराम पाटील सरांनी पिंपळघर तालुका भिवंडी जिल्हा ठाणे इथून लिहिलंय. सदानंद राजूबाई सीताराम पाटील सर लिहित आहेत पिंपळघर तालुका भिवंडी जिल्हा ठाणे इथून. गारवा गुलाबी सके तुझ सवे मी अनुभवतो, गारवा गुलाबी सके तुझ सवे मी अनुभवतो, सहवासात तुझ्या मी मनांतर्गत फुलतो, सहवासात तुझ्या मी मनांतर्गत फुलतो, श्वासात तुझ्या गे श्वास माझा मिसळतो, श्वासात तुझ्या गे श्वास माझा मिसळतो, तल्लीन होते मती आणि जगण्यास मिळते गती, तल्लीन होते मती आणि जगण्यास मिळते गती. वा, तर गुलाबी गारवा सखे मी तुझ्या सोबत अनुभवतो. तर हा सखी सोबत अनुभूती देणारा हा सुंदर असा गुलाबी गारवा सरांनी शब्दबद्ध केलेला होता. आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ सुस्मिता हनमाने मॅडम यांनी देवगड मनचे सिंधुदुर्ग येथून लिहिले. सौ सुस्मिता हनमाने मॅडम यांनी देवगड मनचे सिंधुदुर्ग येथून लिहिलंय की गोड आजचा गुलाबी गारवा, गोड आजचा गुलाबी गारवा त्याच सोबतीला तू हवा, बेरंग जीवनाला हा ध्यास तुझा कायम नवा, बेरंग जीवनातला जीवनाला हा ध्यास तुझा कायम नवा, बोलले की समजते ते प्रेम नवे, बोलले की समजते ते प्रेम नवे, न बोलताही समजतात प्रेमाचे रंग नवे, न बोलताही समजतात प्रेमाचे रंग नवे, अनंत यातना आणि अनिश्चित अपेक्षा, अनंत यातना आणि अनिश्चित अपेक्षा, सोसत काट्यातून ही उमलते फुल नवे, गोड आणि मनमोहक सुगंध पसरवते हे प्रेम नवे, गोड आणि मनमोहक सुगंध पसरवते हे प्रेम नवे, गोड आजचा गुलाबी गारवा त्यात सोबतीला तू हवा, त्यात सोबतीला तू हवा. वा, तर गुलाबी गारव्याच्या अनुषंगानं अप्रतिम सुंदर असे भाव मांडणारी ही प्रेमकविता होती. आणि पुढच्या एका कवितेमध्ये प्रदीप मनोहर पाटील सरांनी गणपूर तालुका चोपडा जिल्हा जळगाव येथून लिहिले. प्रदीप मनोहर पाटील सर लिहित आहेत गणपूर तालुका चोपडा जिल्हा जळगाव येथून. खेळ ऊन पावसाचा कुठं चटके देऊन गेला, खेळ ऊन पावसाचा कुठं चटके देऊन गेला, ऋतू थंडीचा मनाला गारवा घेऊन आला, ऋतू थंडीचा मनाला गारवा घेऊन आला, पीत दाणे कणस मिळू लागली खाण्या, सृष्टीत दाणे कणस मिळू लागली खाण्याला, सुखीचा मौसम हा मनमोहून गेला, सुखीचा मौसम हा मनमोहून गेला, गार गार वाऱ्यासंग गुलाबी थंडी, गार गार वाऱ्यासंग गुलाबी थंडी, शेकोटी पेटू लागल्यात झुंडीच्या झुंडी, शेकोटी पेटू लागल्यात झुंडीच्या झुंडी, एकरूप होऊ लागतील जीव स्वच्छंदी, एकरूप होऊ लागतील जीव स्वच्छंदी, आनंद मिळू लागला चढू लागली मनात धुंदी, आनंद मिळू लागला चढू लागली मनात धुंदी, मनात धुंदी. वा, खेळ ऊन पावसाचा कुठे चटके देऊन गेला आणि ऋतू थंडीचा मनाला गारवा घेऊन आला. तर ऊन पावसाचा खेळ तो चटके देऊन गेला आणि हा जो गारवा आहे गुलाबी हा मात्र मनाला जो ऋतू थंडीचा आहे तो गारवा घेऊन आला. अप्रतिम शब्दांकन होतं पुढच्या दोन चारोळ्यांमध्ये. सौ क्रांती साईनाथ उपरे मॅडम यांनी अंबाजोगाई जिल्हा बीड येथून लिहिले. सौ क्रांती साईनाथ उपरे मॅडम यांनी अंबाजोगाई बीड येथून लिहिले पहिल्या चारोळीमध्ये की पहाटेच्या वेळी हवेत दरवळतो गंध चाप्याचा जो फुलला नवा, पहाटेच्या वेळी हवेत दरवळतो गंध चाप्याचा जो फुलला नवा, अंगाला छान स्पर्शून जातो हा थंड थंड गुलाबी गारवा, अंगाला छान स्पर्शून जातो हा थंड थंड गुलाबी गारवा, गुलाबी गारवा. तर चाफ्याचा फुललेला गंध हवेतला पहाटेच्या वेळचा तो दरवळणारा सुगंध मॅडमनी शब्दबद्ध केलेला होता. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की मस्त छान ही साखर झोप त्याला झालर छान स्वप्नांची, मस्त छान ही साखर झोप त्याला झालर छान स्वप्नांची नैना मध्ये समावते गोड सुख नैना मध्ये समावते गोड सुख सोबत मिळेल गुलाबी गारव्याची सोबत मिळेल गुलाबी गारव्याची वा तर जी सकाळची साखर झोप असते त्या अनुषंगानेच्या मॅडमची ही चारोळी होती आणि पुढच्या एका कवितेमध्ये कमलाकर दिवाकर सरांनी पुणे येथून दिले कमलाकर दिवाकर सर लिहित आहेत पुणे येथून की वाटला गारवा आज आगळा पाझरे कवाक्षातून तो वेगळा वाटला गारवा आज आगळा पाझरे गवाक्षातून तो वेगळा येई पसरत रात्राणी दरवळ पाडतो हा सुगंध मला भुरळ येई पसरत रात्राणी दरवळ पाडतो हा सुगंध मला भुरळ गडद होई रात्र हळूच मजे गडद होई रात्र हळूच मजेत भिनत जाई गारवा तो रंध्रात भिनत जाई गारवा तो रंध्रात हळूच पाहिले मग मी नभात हळूच पाहिले मग मी नभात चंद्र रोहिणीला घेत होता कवेत चंद्र रोहिणीला घेत होता कवेत वाह वाह तर गडद होई रात्र हळूच मजेत भिनत जाई गारवा तो रंध्रात तर रंध्रात भिनलेला गारवा आणि जेव्हा नभाकडे मी पाहिलं त्यावेळी चंद्र रोहिणीला कवेमध्ये घेत होता खूप अप्रतिम सुंदर भाव या कवितेमध्ये होते श्रोते हो आणि पुढच्या एका कवितेमध्ये शैलजा करोडे मॅडम यांनी नेरूळ नवी मुंबई येथून लिहिलंय शैलजा करोडे मॅडम यांनी नेरूळ नवी मुंबई येथून लिहिलंय की गुलाबी गारवा सुटलाय वारा धुंद आळवितो प्रीतीचा तराना गुलाबी गारवा सुटलाय वारा धुंद आळवितो प्रीतीचा तराना अंग शहारले गाल लाली लाल त्याच्या सईत झाले मी बेहाल अंग शहारले गाल लाली लाल प्रियाच्या सईत झाले मी बेहाल झाले मी बेहाल तर खूप अप्रतिम सुंदर असा प्रीतीचा तराना असणारा हा गारवा मॅडमनी शब्दबद्ध केलेला होता आणि पुढच्या एका कवितेमध्ये नामदेव तुकाराम पाटील सर लिहित आहेत सरोळी तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर येथे नामदेव तुकाराम पाटील सरांनी सरोळी तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर येथून लिहिलंय की गुलाबी गारव्याची येते मंद लहर मनाला वेडावतो फुलांचा सुंदर बहर वा गुलाबी गारव्याची येते मंद लहर मनाला वेडावतो फुलांचा सुंदर बहर गुलाबी गारव्यात दवबिंदूंची होते पखरण गुलाबी गारव्यात दवबिंदूंची होते पखरण पानो पाणी शहारते अधीरतेने हे मन पानो पाणी शहारते अधीरतेने हे मन धुंद मनाला गुलाबी होतो स्पर्श धुंद मनाला गुलाबी होतो स्पर्श मनमोहक क्षणाला भेटतो नवा हर्ष मनमोहक क्षणाला भेटतो नवा हर्ष आणि सरांनी शेवटी असं लिहिलंय की असा गुलाबी गारवा तना मनात रुजावा असा गुलाबी गारवा तना मनात रुजावा जीवनात आनंद उत्साह चिरकाल टिकावा जीवनात आनंद उत्साह चिरकाल टिकावा वा तर गुलाबी गारवा कधी येतो गुलाबी गारवा आल्यानंतर काय काय होतं आणि हा गुलाबी गारवा प्रत्येकाच्या तणावामध्ये रुजावा आणि प्रत्येकाच्या जीवनामधला उत्साह जो आहे तो असाच कायम टिकावा अशी सुंदर मंगल कामना सरांनी त्यांच्या रचनेमध्ये केलेली होती श्रोते हो आणि पुढच्या एका चारोळीमध्ये प्रदीप मोहिनीराज मुळे सरांनी तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून लिहिलंय श्री प्रदीप मोहिनीराज मुळे सर लिहित आहेत तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून सरांनी लिहिलंय की पावसाळ्याचे दिवस संपले आता ऋतुबदलाची चाहूल ती लागली पावसाळ्याचे दिवस संपले आता ऋतुबदलाची चाहूल ती लागली खाणे पिणे कपडे वापरा आता गरमागरम असे खाणे पिणे कपडे वापरा आता गरमागरम असे गुलाबी गारव्याची थंडी बघा सुरू झाली गुलाबी गारव्याची थंडी बघा सुरू झाली ऋतुबदलाची चाहूल लागल्यानंतर खाणं पिणं आणि कपडे जे आहेत याकडं विशेष लक्ष देणं गरजेचं असतं आणि त्याबद्दलचा सुंदर सकारात्मक सामाजिक संदेश सरांच्या या रचनेमध्ये होता श्रोते हो आणि याबरोबरच पुढच्या आपण एका रचनेकडे वळूया, ज्यामध्ये सौ नंदा गायकवाड मॅडम यांनी गिरिजा या नावाने पुणे येथून लिहिलंय. सौ नंदा गायकवाड मॅडम लिहित आहेत गिरिजा या नावाने पुणे येथून. मॅडमनी लिहिलंय की वेड लावतो हा जीवाला पहाटेचा गुलाबी गारवा, वेड लावतो हा जीवाला पहाटेचा गुलाबी गारवा, तो स्पर्श अलवार फुलवतो मनात सखीच्या गंधित मरवा, तो स्पर्श अलवार फुलवतो मनात सखीच्या गंधित मरवा, फुले शहारा औचित अवखळ धुंद मनाचे छेडते कविता, फुले शहारा औचित अवखळ धुंद मनाचे छेडते कविता, निशब्द शब्द होतात बोलके, निशब्द शब्द होतात बोलके, मनात उगवते मिलन सविता, मनात उमलते मनात उगवते मिलन सविता, मनात उगवते मिलन सविता. वा, तर वेड लावणारा हा पहाटेचा गुलाबी गारवा मॅडमनी शब्दबद्ध केलेला होता. आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ सुलभा सत्तुरवार मॅडम यांनी पुणे येथून लिहिले. सौ सुलभा सत्तुरवार मॅडम लिहित आहेत पुणे येथून की देखना धवल शशी दुधाळ चांदणे शरदाचे, मस्त गुलाबी गारवा पडता पाऊल हेमंताचे. वा, देखना धवल शशी दुधाळ चांदणे शरदाचे, मस्त गुलाबी गारवा पडता पाऊल हेमंताचे, सुरेख तेल उठण्याने मन होई असे सुगंधित, सुरेख तेल उठण्याने मन होई असे सुगंधित, तम सारून येई दीपलक्ष्मी, तम सारून येई दीपलक्ष्मी, लक्ष लक्ष दीप उजळित, लक्ष लक्ष दीप उजळित. वा, तर देखना धवल शशी हा दुधाळ दुधाळ चांदणं शरदाचे, मस्त गुलाबी गारवा पडता पाऊल हेमंताचे. तर हेमंताचं पाऊल पडल्यानंतर हा गुलाबी गारवा जो आहे तो सर्वत्र पसरतो. खूप अप्रतिम सुंदर अशी ही रचना होती श्रोते हो. आणि पुढच्या एका रचनेमध्ये सौ कल्पना चांदमलजी बंब जैन मॅडम यांनी चिंचवड पुणे वाल्लेकरवाडी येथून लिहिलंय. सौ कल्पना चांदमलजी बंब जैन मॅडम लिहित आहेत चिंचवड पुणे वाल्लेकरवाडी येथून. मॅडमनी लिहिलंय की आता ऋतू बदलले थंडीचा गुलाबी गारवा, आता ऋतू बदलले थंडीचा गुलाबी गारवा, मनास होई हर्ष सारा वाटतो सदैव हवा हवा, मनास होई हर्ष सारा वाटतो सदैव हवा हवा, आहे असे जरी नित्य खरे परिवर्तन जीवनी, आहे असे जरी नित्य खरे परिवर्तन जीवनी, मन होते प्रेमधुंद सारे आठवे मधुबन क्षणोक्षणी, मन होते प्रेमधुंद सारे आठवे मधुबन क्षणोक्षणी, आठवे मधुबन. तर अप्रतिम सुंदर भाव गुलाबी गारव्याच्या अनुषंगानं मॅडमनी शब्दबद्ध केलेले होते. आणि पुढच्या एका कवितेमध्ये प्रियंका भास्करराव सरक मॅडम यांनी काक्रंबा तुळजापूर येथून लिहिलंय. प्रियंका भास्करराव सरक मॅडम लिहित आहेत काक्रंबा तुळजापूर येथून की हा गुलाबी गारवा वेड लावी जीवा, ओठांवरती मंद हसू येत प्रेमा सारखा हा गुलाबी गारवा, हा गुलाबी गारवा वेड लावी जीवा, ओठांवरती मंद हसू येत प्रेमा सारखा हा गुलाबी गारवा, शांत किरणांनी जग जाग होत, शांत किरणांनी जग जाग होत, पाखरांच्या गाण्यांनी सूर जडतो, पाखरांच्या गाण्यांनी सूर जडतो, या क्षणात फक्त मन हरवत, या क्षणात फक्त मन हरवत, स्वप्नांचं दार उघडत नव्याने पुन्हा, स्वप्नांचं दार उघडत नव्याने पुन्हा. वा, तर खूप अप्रतिम सुंदर असे भाव या कवितेमध्ये होते. आणि श्रोते हो, तुम्हाला माहीत आहे की आपण जे आहे ते 60 रचना घेतो, किंवा आपल्याला एक तासाच्या वेळेमध्ये जेवढ्या रचना आपण घेऊ शकतो तेवढ्या रचना घेत असतो. आपण पोस्टमध्ये सुद्धा तसं नमूद केलेलं असतं. आणि पाहना, तुमच्या रचनांचं सादरीकरण करताना, तुमच्याशी गप्पा मारताना पाहता पाहता शोची वेळ कधी संपली हे कळलंच नाही. आणि घड्याळ मला खुणावत आहे की तुझी वेळ संपली, त्यामुळं माझी इच्छा नसताना सुद्धा मला तुमची वेळेअभावी रजा घ्यावी लागते. हो, पण मी तुम्हाला भेटायला पुन्हा येईन पुढच्या रविवारी दुपारी 2 वाजता. ज्या मान्यवरांच्या रचना या शोमध्ये सहभागी झालेल्या नाहीत त्या सर्व मान्यवरांच्या रचना या पुढच्या शोमध्ये येतील. पुढच्या शो मध्ये ब्रॉडकास्ट होतील, त्यामुळे त्यांनी नाराज होण्याचं कारण नाही, कारण आपल्याला वेळेचं बंधन असतं आणि त्यामुळे आपण सर्वांच्या रचना एकाच वेळी घेऊ शकत नाही. जर रचना जास्त आल्या तर त्या आपण सिरियलने घेतो आणि त्याचे दोन भाग करतो. तर ज्यांच्या रचना आज सादर झालेल्या नाहीत तर त्यांच्या रचना या पुढील शोमध्ये सादर होतील. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत. आनंदी रहा.

0: मित्रांशिवाय आयुष्यपूर्णच हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं.
1: तेरे जैसा यार कहां, ऐसा यार आला.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकड़ी की काठी, काठी पे घोड़ा.
0: मनात पीठ वाजल्या की शरीर अपोप फिरकत. त्याच सोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
1: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये अफाट क्षमता असते. नमस्कार, मी आहे शुभांगी. आजचा आपला विषय विनम्रता. विनम्रता हा मानवाचा खरा दागिना होय. दागिना जसं सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारा मौल्यवान, तसेच विनम्रतेचा हा गुण. चला हा विषय आपण समजून घेऊ एक छोट्याशा गोष्टीने. एकदा एका नदीने समुद्राला अतिशय गर्विष्ट शब्दामध्ये विचारले. ती म्हणाली, सांगा माझ्या पाण्याच्या प्रचंड गतीने मी तुमच्यासाठी काय आणून देऊ? तुम्हाला वाटेल ते डोंगर, घर, झाड, पशु, माणूस इत्यादी काहीही घेऊन येऊ शकते. समुद्राला कळले की आज नदीला खूप अहंकार आला आहे. समुद्र नदीला म्हणाला, जर तुला माझ्यासाठी काय करायची इच्छा आहे तर तू माझ्यासाठी छोटीशी गवत उपसून घेऊन ये. समुद्राचे बोलणे ऐकून नदी म्हणाली, बस इतकंच, इतकं छोटं काम, आत्ता लगेच जाते आणि मी आणून देते. नदीने आपला वेग वाढवला आणि आपल्या पाण्याची प्रचंड गती वाढवली. प्रचंड गतीने ती गवत उपटण्यास लागली. पण ती गवत काही उपटू शकली नाही. नदीने गिवअप नाही केलं, हार नाही मानली आणि खूपदा प्रयत्न केला, पण गवत प्रत्येक वेळी पाण्याच्या वेगासमोर झुकून जायचा आणि तेच तो उपटण्याच्या पासून वाचायचा. आणि नदीला यश काही भेटले नाही. थकून हारून दुखी नदी समुद्राकडे आली आणि आपल्या वाकलेल्या मान घेऊन सांगायला लागली, मी घर, झाड, डोंगर, पशु, मनुष्य आदी सगळं वाहून आणू शकते, पण गवत उपटून नाही आणू शकले. कारण जेव्हा पण मी प्रचंड गतीने गवतावर मारा केला तेव्हा त्यांनी वाकून स्वतःच स्वतःला वाचवले आणि मी वरतून रिकाम्या हाती निघून आले. नदीचं बोलणं ऐकून समुद्र हसून तिला म्हणाला, हे बघ, जे कठोर असतात ते सहजच उपटले जातात, पण जे गवतासारखी नम्रता शिकले असेल त्यांना प्रचंड जोरदार गतीसुद्धा नाही उपटू शकत. आणि काय तर समुद्राचे हे शब्द ऐकताच नदीचा गर्व घमंड तुकडे तुकडे झाला. मित्रांनो, नम्रतेची जीवनात काय आवश्यकता आहे जाणून घेऊया छोट्याशा ब्रेक नंतर.

0: आनंदाचे सुर पुण्याचा नाद आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा, मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा। ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी येईल सांगता येत नाही।
2: नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे छोट्याशा ब्रेक नंतर। मी आहे शुभांगी। आपण बोलत होतो नम्रतेबद्दल। नम्रता म्हणजे लवचिकपणा। जो लवचिक असतो लगेच नमतो किंवा चुकतो, तो कधीच तुटत नाही। नम्रतेत जिंकण्याची कला असते, अगाध शौर्य असतो। नम्रता सर्वांचा सन्मान करते। नम्रता खऱ्या अर्थाने प्रत्येक यशस्वी व्यक्तीचा दागिना आहे। नम्रताच मोठेपणा आहे। दुनियेत मोठं व्हायचं असेल तर लहान होता आलं पाहिजे। हो, मी परत रिपीट करू इच्छिते, दुनियेत मोठं व्हायचं असेल तर लहान होता आलं पाहिजे। इथे लहान होणं म्हणजेच नम्र होणे। नम्रतेनेच संसाराला जिंकू शकतो। कितीही मोठी झेप घेतली, उंच उंच लक्ष्य गाठले, तरी अहंकार अहम भावनेपासून दूर राहून विनम्र बनून राहता आलं पाहिजे। नम्रतेचा अभावात व्यक्ती, ऐका बर का, नम्रतेच्या अभावात व्यक्ती पदाने कितीही मोठा असला तरी अभिमानाचा पुतळा बनून राहतो आणि कोणाचाही सन्मानाचा पात्र उरत नाही। काय पटतंय ना? जागा कुठली का असेना, नम्र व्यक्ती सर्वत्र सन्मान मिळवतो। जिथे विरोध असेल तिथे प्रतिशोध आणि ताकदीने काम नाही चालत, पण त्या विरोधात पण नम्रतेनेच अडचणींना सामोरं जाणं शक्य आहे। विनम्रतेशिवाय खरं स्नेह सन्मान नाही मिळू शकत। जो व्यक्ती अहंकार आणि शब्दाच्या कठोरते कडवटपणापासून वाचून राहतो तोच यशस्वी बनू शकतो। सर्वांच्या गुणांना पहा आणि गुणांचे वर्णन कराल तर आपल्यातही ते गुण येत राहतील। तर शेवटचं हेच सांगते, आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो। तर मित्रांनो, विचार बदला, आयुष्य आपोआप बदलेल।

0: मेहनत इतनी खामोशी से करो, मेहनत इतनी खामोशी से करो कि सफलता शोर मचा दे।
1: नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला आपल्याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे रंग नवे। मी आहे शुभांगी। मित्रांनो, काही दिवसापूर्वी अगदी बसल्या बसल्या हा विषय एकदा नजरेसमोर आला आणि जीवनच बदलून गेलं। वाटलं तुमच्याशी शेअर करावं। नीट एकावर का जीवन बदलून जाईल असा विषय आहे। हा विषय आहे परतफेड। एकदा रस्त्याने जात होतो, समोरून प्रश्न आला, कसे आहात? एवढा एकच प्रश्न तिने विचारला आणि रोज दिसणाऱ्या पण जास्त परिचय नसणाऱ्या त्या बाईसमोर मी मनसोक्त रडलो। ती म्हणाली, भरपूर रडून घ्या, मला वेळ आहे। आजच रडायचं बरं का आणि नंतर कधीसुद्धा डोळ्यातून पाणी काढायचं नाही। त्यानंतर तिने जे काही सांगितलं त्यामुळे माझ्या अंतर्बाह्य असा कायापालट झाला। तिने सांगितलं, ती शांतपणे म्हणाली की आपण हा जो मनुष्य जन्म घेतलाय ना, तो आपल्या अपेक्षा पूर्तीकरिता नाही किंवा नसावा। कारण आयुष्यात आपण नेहमी दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवत असतो आणि बरेचदा त्यापूर्वी होत नाही। असं होतं की नाही मित्रांनो? त्यामुळे उरतात त्या फक्त जाणाऱ्या व्यथा। माझ्या मते हा जन्म आपल्या अपेक्षा पूर्तीकरिता नाहीच, तर हा आहे कुठेतरी केव्हा तरी राहून गेलेल्या दुसऱ्यांच्या परतफेडीसाठी। ते कसं काय आपण बघू। जसं तुमच्या सौभाग्यवती गेल्या, तुम्ही त्यांचा संसार पूर्ण केला, तुम्ही त्यांचा संसार पूर्ण करण्याकरिता हा जन्म घेतला, याचा अर्थ कोणत्या तरी एका जन्माची परतफेड तुमच्याकडून झाली आणि आता ती गेल्यानंतर तो अकाउंट तुमचा संपला। आता याच दृष्टिकोनातून आयुष्यातील सगळ्या लहान मोठ्या घटनांकडे पाहण्याचा प्रयत्न करा। पहा, मुलगा आणि सून तुमच्याशी बोलत नाही, ही सुद्धा तुम्ही कोणती तरी परतफेड करत आहात। परतफेडीचा हा हिशोब या जन्मात संपल्याशिवाय तुम्हाला मरणच नाही। तेव्हा मनातल्या मनात सुद्धा परमेश्वराला उद्देशून, तू मला का जगवलंस हा प्रश्न विचारू नका। कुठलीही व्यक्ती असो, ती तुमच्याशी विचित्र वागली, तुमचा अपमान केला, तुमच्याकडे दुर्लक्ष केलं, तुमच्या उपकारांचं कोणाला विस्मरण झालं, तेव्हा एक एक अकाउंट पूर्ण झाला असे समजा आणि तसं आजपासून स्वतःला सांगायला लागा आणि चिंतामुक्त होऊन आनंदी व्हा। पुढील गोष्ट नीट ऐका। बँकेतील शिल्लक संपली की पासबुकवर अकाउंट क्लोज्ड असा शिक्का मारतात ना, त्याप्रमाणे जेव्हा एकांत मिळेल तेव्हा आपले किती अकाउंट क्लोज्ड झाले याचा विचार करा आणि पासबुक जाळून टाका। परतफेडीचा एकही क्षण टाळू नका। कदाचित सुरुवातीला तुम्हाला जड जाईल, पण आपलं मन जेवढं बलदंड असतं ना तेवढंच ते लवचिक पण असतं। तेव्हा मित्रांनो, मनाला सांगा, बाबा रे, आयुष्यभर तुझं ऐकलं, तुझ्या हुकुमात राहिलो, आता तुझी गुलामी सोडून देत आहे। आजपासून तुला मी फक्त मुक्त केलं। मित्रांनो, हा प्रयोग करा आणि किती खाती पटापट बंद होत आहेत याची प्रचिती घ्या। मी सुद्धा उद्या तुम्हाला ओळख दाखविली नाही तर तुमच्या पासबुकात माझी एकच एंट्री होती असं समजा। परमेश्वराला दोष देण्यापेक्षा फक्त परतफेड आणि परतफेड हा एकच मंत्र ध्यानात ठेवा आणि बघा तुम्हाला तुमचे आयुष्य किती सुंदर वाटेल। तुमच्या आयुष्यातून नेगेटिव्हिटी कायमची निघून जाईल। आणि मी येते असं म्हणत ती निघून गेली। इतकं सगळं बोलून गजा उठला आणि म्हणाला, आजही मुक्ती मिळून 5 वर्ष झाली। मी आयुष्य खूपच मस्त जगत आहे, तृप्त आहे। तुम्ही सहन करतो हे इतक्या वेळा सांगितलं याचा अर्थ तुम्ही काहीच सहन करत नाही, तुम्ही फक्त दुःख वाटत असता। जो सहन करतो ना तो कधी बोलत नाही। चला तर मित्रांनो, आजपासून आपण सुद्धा आपल्या आयुष्यात कोणाकडून अपेक्षा भंग करून घेण्याऐवजी फक्त परतफेडीचं आयुष्य जगायला सुरुवात करून आयुष्य मजेत घालूया।

0: नमस्कार मित्रांनो, आज प्रकाश वसंत सर आपल्याला नरेंद्रनाथ यांची जीवन गाथा सांगणार आहे, ज्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखतो। तर त्यांचे जीवन चरित्र आणि त्यांच्या जीवनाचे बालपणीचे बरेच प्रसंग जे आपण कधीच ऐकले नसेल असे बालपणाचे निरनिराळे व रोचक प्रसंग प्रकाश सर आपणास सांगणार आहेत। तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावेत आणि जे प्रसंग आपणास आवडतील ते तुम्ही आम्हाला SMS द्वारे या नंबरवर पाठवा। नंबर आहे 7219193 05। आणि पुढच्या भागात तुमचे SMS नावासहित वाचले जातील। रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। धन्यवाद।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। आनंदी रहा, आनंद लुटा। मागील भागात मी प्रकाश वसंत फासे, मला भावलेले स्वामी विवेकानंद एक जीवन प्रवास, या प्रवास यात्रेमध्ये मी तुम्हाला मागे संथाळ मजुरांचा उल्लेख केला होता, पण त्याबद्दल अजून तपशीलवार मला तुम्हाला सांगावसं वाटतं। आता स्वामीजींचा दिवस पूर्णपणे मठातच जात होता, सगळे उद्योग त्यांनी बाजूला ठेवले होते, स्वतःची खोली साफ करणं, बाग बगीचांचं देखभाल करणे, त्यांच्या आजूबाजू असलेले सगळे त्यांचे प्राणी मित्र, कुत्रा, बकरी, गाय, शेळ्या, मेंढ्या, बदकं, कोंबड्या, हरणं यांच्यात रममाण होणं। एकदा त्यांना असं दिसलं की मठाच्या सभोवतालचं आवार स्वच्छ करण्यासाठी काही संथाळ मजूर काम करत आहे, स्वामीजी त्यांच्यात जाऊन जीवाभावाने बोलायचे। सर्व स्त्रिया आणि पुरुष मजुरांमध्ये त्यांचा केस्तो मुकादम स्वामीजींना भारी आवडला। त्याची मजुरांवरची माया, त्यांचं मजुरांवर खोटं खोटं रागवण्याची पद्धत, त्याचबरोबर सगळ्यांना सांभाळून काम उरकण्याची पद्धत त्यांच्या लक्षात राहिली। काही ना काही छोटं मोठं कारण काढून स्वामीजी त्याला जवळ बोलवीत आणि काहीतरी विषय काढून त्याच्याशी बोलत। ते इतके रममाण होऊन जात की त्याला काही बाहेर मोठी माणसं भेटायला आली आहे तर सरळ वेळ नाही म्हणून सांगत। एकदा तर केस्तो स्वामीजींची तब्येत सुधारावी म्हणून कुठल्या तरी झाडाच्या मुळ्या घेऊन आला होता। स्वामीजी तो करत असलेले काम पाहत उभे असले की केस्तो खोटं खोटं रागवून म्हणायचा, स्वामी बापा तू असा कामामध्ये येत नको जाऊस, तुझ्याशी बोलण्यात काही काम उरकत नाही। आणि मग तो बुढा बाबा येऊन गरम होतो। आज स्वामीजी केवळ हसून थांबले नाहीत, केस्तोला म्हणाले, अरे केस्तो आमच्याकडचे जेवाल का रे? अरे बापा काय बोलतोस हे, आम्ही कसे जेवणार रे तुमच्याकडे, आमची लग्न कार्य झाली आहेत ना, तुमच्या आजचं मीठ खाल्लं तर आमची जात बुडेल ना। हात त्याच्या एवढंच ना, अरे किती सोपं, आम्ही नाही तुमची जात बुडवणार, आपण जेवणात मीठ घालायचंच नाही, मग काय हरकत आहे, मग तर जेवाल ना। अरे कशाला रे बापा इतकं करतोस, बरं बाप तुझ्या मानासारखं होऊ दे, ठीक तर मग उद्याच करायचं सारं। बाप्पा उद्याच, बरं जशी तुझी मर्जी। मग केस्तोने आठवतील तेवढ्यांची नावं घेऊन बरीचशी आरडाओरडा करून सगळ्या मजुरांना स्वामीजींनी आपल्याला जेवायला बोलवलं याची माहिती दिली। दुसऱ्या दिवशी मठाच्या भिंतीची सावली आणि फणसाच्या झाडाखाली सर्वांची पानं मांडली। जागा पाणी शिंपडल्यामुळे, साफ केल्यामुळे मऊ शीतल झाली होती, एक प्रकारचा गारवाही होता, हळुवार वाऱ्याच्या झुळका येत होत्या। स्वामीजींनी त्या दरिद्री नारायणांच्या प्रतिनिधीसाठी मठात आळणी गोड अन्न ब्रह्माचा नैवेद्य तयार केला। मोजकेच पण साजूक पदार्थ प्रत्येकाच्या पानावर वाढले, पुऱ्या आळणी शाकभाज्या, गोड दही, भात, मठ्ठा, संदेश असा मस्त बेत होता। सर्व मजूर मंडळी विस्फारित नेत्राने पानाकडे पाहू लागली, कारण त्यांनी असं कधी अन्न पाहिले नव्हतं। खाण्याचा तर प्रश्नच सोडा। जय श्री गुरु महाराज की जय अशा जय जयकाराबरोबर भोजन सुरू झालं। थोड्याशा वेळानंतर संकोच बाजूला झाला, सर्वजण मोकळेपणाने जेवू लागले। स्वतः स्वामीजी आपल्या हाताने आग्रह करत प्रत्येकाच्या पानात आग्रहाने वाढत होते। केस्तोला अगदी तर राहावेना आनंदाचे आणि कृतज्ञतेचे कढ त्याच्या मनात वारंवार येत होते। त्यांना जिरवून तो गदगदलेल्या आवाजात म्हणाला, अरे स्वामी बापा, अरे कुठून आणल्यास रे या साऱ्या चिजा आमच्यासाठी? केवढी खटपट केली, केवढे कष्ट केले, अरे आम्ही आजवर हे पदार्थ बघितले पण नाही, तर खाणार रे कसे? स्वामीजीचा हात खडला, नजर केस्तोरच थांबली। हृदयात एक प्रकारची प्रचंड कालवाकालव झाली। पंगत उठली, आपापली पानं घेऊन मंडळी निघून गेली। स्वामीजी पुढची आवरावर करायला उठले, तो मठातले विद्यार्थी आणि संन्यासी जमा झाले। स्वामीजींचा भाव अजूनही एका समाधीसारखाच होता। बघितलंस? ते बघा किती हळुवारपणे म्हणतात, बघितलं? किती निष्कपट आणि सरळ सुस्वभावी आहे ते लोक। त्यांचं दुःख थोडं तरी कमी करू शकाल? नुसती भगवी वस्त्र वापरून काय होणार आहे? कोणत्याही चांगल्या चोखट गोष्टीची चव त्यांना जन्मात मिळाली नाही। म्हणत होते ना, ऐकलत ना, असं वाटतं हा सारा मठ विकून टाकावा, या मठाची जमीन विकून टाकावी आणि या दीन दुःखी दलितांना हा पैसा वाटून टाकावा। आपल्याला कशाला हवाय मठ? संन्यासी ना आपण? अरे रे रे, या देशातले लोक नीट खाऊ शकत नाही, मग आम्ही कोणत्या तोंडाने अन्न गिळावं? पुन्हा तेच जीव भावे शिवसेवा हा मंत्र त्यांनी अंमलात आणला आणि मठातले साधक मंत्रमुग्धासारखे होऊन खाली बघून आवरावर करू लागले। स्वामीजींनी हाताच्या मुठीवर गाल टेकवून विमनस्कपणे खुर्चीवर बसून राहिले। अरे चला आता, आजवरची जीवापाड मेहनत करा, आज तरी कष्ट करा। संन्यासी देवबापाचा निवत खाल्लात ना, आता उरका काम बराबर। दूरवरून केस्तोचा गलबला ऐकू येत होता। स्वामीजी उठून उभे राहिले आणि आपल्या खोलीकडे जाण्यासाठी त्या दरिद्री नारायणाच्या विचाराने नतमस्तक होऊन चालू लागले। त्यांची पावलं जवळ होती। त्याच्यानंतर श्रीरामकृष्ण जयंती उत्सव मठात होणार होता, त्यावेळी त्याचं स्वरूप विशाल व्हावं। भजन, पूजन, नगर प्रदक्षिणा अन्य गोष्टींपेक्षा हजारो गोरगरिबांना, पीडितांना, दलितांना, दुःखितांना अन्नदान, वस्त्रदान, पात्रदान हे मोठ्या प्रमाणात व्हावं ही स्वामीजींची इच्छा होती। त्याप्रमाणे घडत होतं। हजारोच्या संख्येने लोक मठाच्या प्रांगणात जमले होते। भजन भोजनाची रणधुमाळी उडाली होती, परंतु इच्छा असूनही स्वामीजींना बिछाण्यावरून साधं उठता येत नव्हतं। खिडकीच्या गजाला धरून ते दीनवाणी नजरेने खिडकीच्या बाहेर पाहत होते। त्यावेळी त्यांच्या मनात निरनिराळे विचार येत होते। त्यांना दुरून मठाच्या गच्चीवरून दिसणाऱ्या दक्षिणेश्वरकडे ते पाहत होते। कधी समोरच्या हिरवळीवर फेऱ्या मारून काहीतरी पुटपुटत होते, कधी गुरुबंधूंना घेऊन जावेल तेवढे दूरवरून फिरून येत होते। असंच एकदा फिरून आल्यावर त्यांनी स्वामी प्रेमानंदांना एक बेलाचं झाड दाखवलं, ही ती जागा पाहून ठेवा, बिल्व वृक्षापासून डावीकडे 15 पावलावर या देहाचा म्हणजे माझ्या देहाचा नंतर तिथे संस्कार करा। त्यांच्या तोंडून भविष्यवाणी जणू काही बोलत होती। बाबूरामांनी ते ऐकलं आणि काळजावर अचानक कोणीतरी वार करावा असं त्याला झालं। काही बोलणं, काही विचारणं, काही सुचेना, तो दिगमूड होऊन गेला। त्यांना तिथंच तसं खेळवलेलं ठेवून स्वामीजी सावकाश जिन्याच्या पायऱ्या चढून आपल्या खोलीत आले। जणू काही घडलंच नाही, जे दिसलं ते अदृश्य झालं असं त्यांची मनस्थिती झाली होती। खिडकीजवळ ते उभे राहिले आणि जिथून अगदी जवळ तो बिल्ववृक्ष दिसत होता त्या पलीकडे खूप खूप दूरवर गंगेच्या पलीकडे दिसत होते दक्षिणेश्वर, राणी रासमणीचे दक्षिणेश्वर, आई भवतारणीचं दक्षिणेश्वर, की ठाकुरांचं दक्षिणेश्वर, की 5 मैलांचे सतत ठेचकाळ्या लावणारे रस्ते तुडवत गंगेच्या प्रवाहात अवखळपणे ओढाळून घेणारे दक्षिणेश्वर, योग मार्गाची अनुभूती पहिल्यांदाच देणारे, पहिला चरण स्पर्श घडवणारे दक्षिणेश्वर स्वामीजींच्या मनात गोंधळ चालू होता आणि आता उभं राहावे ना म्हणून छोटा मेज खिडकीजवळ ओढला, त्यावर मऊ आसनावर आपली बैठक बसवली. संध्याकाळच्या गडद होत जाणाऱ्या काळोखातही त्यांना दक्षिणेश्वरची दिव्य दिशा मात्र प्रकाशमय दिसत होती. देहातील स्वामीजींना साक्षीभूत देहधारी विवेकानंदाशी संवाद सुरू झाला. स्वामीजींचा आपल्या देहातील देहधारी विवेकानंदाशी संवाद सुरू झाला. विवेकानंद स्वामी, होय केवळ विवेकानंद स्वामीजी, ठाऊक नाही कधीतरी असेन स्वामी, पण खरे स्वामी ते दक्षिणेश्वरचे करतुम करतुम सामर्थ्याचे दरिद्री अकिंचन ब्राह्मण. मी तर त्यांचा साधा दास, अनुचर, सेवक. तुम्ही स्वतःला जाणू शकता? होय मी आता समजतो आहात. कोण आहात आपण? वत्सा मी कोण आहे मला बाबा अमरनाथने दाखवलंय, तेव्हापासून कळू लागलंय. आता तो परमानंद स्वरूपाचा ब्रह्मभाव माझं अंतर्विश्व त्याने व्यापून टाकलंय, चहूबाजूनी सर्व बाजूनी उसळत आहे. स्वरूपावाचून अन्यत्र कुठेच काही नाहीचा अनुभव येत आहे. त्या सुखद साम्राज्यातला मी एक मुक्त, स्वैर, स्वच्छंदी असा राजहंस आहे. मीच तो, तोच मी चिदानंद रूप शिवम होम शिवम शिव केवळ शिवम असं ठाकूर म्हणत असत. तुझं ज्ञान घे, विज्ञान घे, फक्त मला भक्ती दे. मी असंच म्हणतो, ज्ञान, विद्वत्ता, व्यासंग, वक्तृत्व, पांडित्य सारं सारं घे, मला फक्त प्रेमाचा पदर पांघरून घाल. तुझं द्वैत, अद्वैत जे काय असेल ते सारं सारं तुला, फक्त तूच होऊन जाऊ दे. मला मी तुझ्यात मिसळू दे. मला फक्त निर्विकल्प वैभवाचं तुझ्या हृदयाचं राज्य दे. खूप धडपड केली, करायला लावली. 16 वर्षापूर्वी विंचवाच्या नांगीसारखा ठणका उभा करीत मारे गरजत गरजत तुझ्यापाशी आलो. तेव्हापासून ह्या अहिकात जीवनातला मी माझ्यासाठी उरलोच नाही. जमलं ते सारं केलं. कधी जिंकलो कधी हरलो, जिंकल्याचा आनंद नाही हरल्याचा खेद नाही. मी जन्मलो, अपार कष्ट केले, अपरिमित यातना सहन केल्या, कधी चुका केल्या, पण त्यातही आता समाधान आहे. लौकिका पलीकडचं जग मला खुणावतंय. त्याचा तो विवेकानंद आता संपला. महाभारताचं युद्ध संपल्यावर पार्थ आणि पार्थ सारथीचा म्हणजे श्रीकृष्णाचा तो दिव्य रथ पाहता पाहता जळून गेला. कार्य संपलं तसा विवेकानंदही तसाच गेला. यात बद्दल खंत नाही, उलट उपदेश करणारा गुरु, आचार्य, नेता असा अशा सगळ्या उपाधी पदव्या आज गळून पडलेल्या आहेत. एखाद्या बालकाचा भाव निरागसपणे परत भरून राहिला आहे. जीवनाच्या अत्यंत गोड वळणावर आलो आहे. आई आता तुला मला तुझा आश्वासक हात दे. या आईवेळ या मुलाला हृदयाशी धर. वात्सल्याचा पदर माझ्या अंगावर पसर. थोडक्यात ही सगळी निर्वानिर्वी चालू होती आणि स्वामीजी शेवटच्या प्रवासाला निघाले होते. रेडिओ पुणेरी आवाजवर प्रेम करणाऱ्या प्रेमिकांनो, अजून एक प्रसंग सांगतो. एकादशीच्या दिवशी स्वामीजींनी उपवास केला. त्यांची आवडती शिष्या भगिनी निवेदिता आणि इतर शिष्यमंडळी स्वामीजींना भेटण्यास आलेली आहे. स्वामीजींनी त्या सगळ्यांना जेवायला बसवलं, स्वतः आग्रह करून वाढलं आणि जेवण झाल्यावर शिष्य हात धुवायला गेले तेव्हा स्वामीजींनी स्वतः त्यांच्या हातांवर पाणी घातलं आणि आपल्या खांद्यावरच्या पंचांनी त्यांचे हात पुसून कोरडे केले. निवेदितांनी स्वामीजींना अडवण्याचा प्रयत्न केला. काय करताय महाराज? अहो ही सेवा तर आम्ही करायची. का? येशूने तर आपल्या शिष्याचे पाय धुतले होते ना. पण स्वामीजी, भगिनी निवेदिताच्या तोंडातून स्वरच बाहेर आले नाही, कारण गळा दाटून आला होता. डोळ्यात पाणी जमा झाले होते. मनातला आक्रोश बोलला. अहो तो त्यांचा शेवटचा दिवस होता ना येशू ख्रिस्ताचा. म्हणजे तिच्या मनात संघर्ष सुरू झाला की आपले गुरु, आपलं दैवत, आपलं श्रद्धेय काय बोलत आहे. त्या दिवशी गुरु शिष्याचं खूप हितगुज झालं. निरोप घेताना निवेदिता स्वामीजीच्या पायाशी वाकली. तिने त्यांनी तिचं मस्तक कुरवाळीत तिला निरोप दिला, आशीर्वाद दिला. स्वामीजीचा अखेरचा निरोप घेऊन निवेदिता आपल्या खोलीत आली. अखेरचा निरोप हो अखेरचा, कारण अलीकडे प्रत्येक भेटीच्या वेळी हा अखेरचा निरोप असा अप्रत्यक्ष संकेत स्वामीजी तिला देत होते. पण आज परतताना मात्र जिव्हारी लागल्यासारखी एक भावना होती. तशी तब्येत उत्तम असली नसली तरी वाईटही नव्हती. चालण्या बोलण्यात तरतरीतपणा होता, हुशारी होती, जोम होता. पण कित्येक दिवसापासून ते संकेत मिळवते ते निर्वानिर्वीचे. अशा रीतीने भगिनी निवेदिता ही खिन्न झाली होती. अशाच प्रकारे ती एकदा त्यांना भेटायला आली आणि त्यांच्या मुखाकडे पाहण्याची तिला हिम्मत होईना. मटकन बसल्यासारखी ती पायाखाली वाकली. मनाविरुद्ध डोळ्यात पाणी आलं आणि मनाच्या निषेधाला न जुमानता ते त्यांच्या पायावरही पडत होतं. जणू आपल्या अश्रूंनी ती आपल्या श्रद्धेयाचं चरण धूत होती. तिने पटकन डोळे पुसले, वस्त्राच्या चिमटीत नाकही कोरडं केलं. उठ मार्गारेट, उठ बेटा, माझे अनंत आशीर्वाद आहे तुला. जा, शहाणी माणसं क्षुल्लक गोष्टीसाठी विवल होत नसतात. कुठेही गेलो तरी माझे आशीर्वाद सतत तुझ्या पुढे राहतील आणि तुझ्या मागे पुढे असतील, ते सोबत करतील. मंत्रमुग्धासारखी तोंड फिरवून ती इतक्या दूरवर घरी येऊन पोचली हे दार उघडेपर्यंत तिला कळलंच नाही. तिचा उरलंसुरस अवसान गळालं आणि ती मटकन जमिनीवर बसली. पायाला मृगाजिनाचा स्पर्श झाला. अगदी अलीकडेच गुरुदेवांनीच तिला ते ध्यान आसनासाठी दिलं होतं, पण तिला ध्यानस्थ बसणंही जमेना. संध्याकाळ झाली तरी दिवा लागणंही सुचेना. अशी अनुभूती तिने आजपर्यंत कधीच अनुभवली नव्हती. अंधार दाटत होता, गारवा वाढत होता, आजूबाजूचा कोलाहल कमी होत होता. दूरवर कुठेतरी साज आरतीच्या शंख घंटाचे आवाज अस्पष्ट ऐकू येत होते. निवेदिता मात्र आसन घातल्यासारखी नुसती बसून होती. डोळ्यातनं पाणी ओघळत होते. ते पुसण्याचंही तिला भान नव्हतं. स्वामीजींनी खरंच तिला निरोप दिला होता, तिचा निरोप घेतला होता. आणि स्वामीजी तर इहलोकाचाच निरोप घ्यायला निघाले होते. अशी ही जी वाटचाल आहे, हे सगळे संकेत स्वामीजींच्या निर्गमनाची, स्वामीजीच्या महायात्रेच्या अंतिम क्षणाची आपल्याला चाहूल देत आहे. आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. रेडिओ पुणेरी आवाजवर प्रेम करणाऱ्या श्रोत्यांनो आणि प्रेमिकांनो, आनंदी रहा, आनंद लुटा. पुढच्या भागात आपण ह्या जीवनयात्रेच्या अंतिम टप्प्याकडे येत आहोत. पुन्हा तुम्हाला मनापासून धन्यवाद, नमन.